इतकेच तुम्ही सुखी राहाल. ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं. बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं. हो, तरी देखील इतरांच्या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्याचा काही अर्थ नसतो. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत असतो. रामकृष्ण.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 12 सप्टेंबर हा दिवस जगाच्या लष्करी इतिहासातला आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सारागढीची ऐतिहासिक लढाई. 12 सप्टेंबर 1897 रोजी जगातील सर्वात अद्भुत आणि अंगावर रोमांच उभी करणारी लढाई लढली गेली. ब्रिटिश इंडियन आर्मीच्या 36 शीख रेजिमेंटच्या अवघ्या 21 शूर जवानांनी तब्बल 10,000 पश्तून अफगाण आक्रमकांविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला होता. युनेस्कोने या लढाईची गणना जगातील 8 सर्वात महान लास्ट स्टँड्स मध्ये केली आहे. दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्र दिन. विकसनशील देशांनी एकमेकांच्या आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक विकासासाठी एकत्र येऊन सहकार्य करावे यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज जागतिक क्रीडा विश्वातील एक महामेरू आणि भारताच्या ज्येष्ठ संसदपटूची जयंती आहे. अमेरिकेचे महान धावपटू जेसी ओवेन्स यांची आज जयंती. 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हिटलरच्या समोर सलग 4 सुवर्णपदकं जिंकून त्यांनी वर्णद्वेषाचा अहंकार धुळीस मिळवला होता. फिरोज गांधी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, निर्भीड पत्रकार आणि लोकसभेतील आक्रमक संसदपटू फिरोज गांधी यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. संकट किंवा शत्रू किती मोठा आहे याने फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुमच्या मनात लढण्याची जिद्द किती अढळ आहे. विजय हा संख्येवर नाही तर तुमच्या एकजुटीवर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असतो. आणि आजची बोधकथा. 12 सप्टेंबर 1897 सकाळ. उत्तर पश्चिम सरहद्दीवर असलेल्या सारागढीच्या छोट्याशा लष्करी चौकीला सुमारे 10,000 पश्तून आक्रमकांनी वेढा घातला. त्या चौकीवर उपस्थित होते अवघे 21 शीख सैनिक, ज्यांचं नेतृत्व करत होते हवालदार ईशर सिंग. मुख्यालयाकडून वायरलेसवर निरोप आला, आम्ही लगेच कुमक पाठवू शकत नाही, शक्य असेल तर चौकी रिकामी करा आणि मागे फिरा. हवालदार ईशर सिंग यांनी आपल्या 20 साथीदारांकडे पाहिलं आणि विचारलं, मागे फिरायचं की लढायचं? त्या 21 जवानांनी एका आवाजात उत्तर दिलं, मागे हटणं आमच्या रक्तात नाही, चौकी तुटेल पण आमचा बाणा तुटणार नाही. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या 21 जवानांनी 10,000 आक्रमकांना रोखून धरलं. दारुगोळा संपला तरी त्यांनी संगिनींनी आणि तलवारींनी झुंज दिली. चौकीचा सिग्नलमन गुरमुख सिंग याने शेवटचा संदेश पाठवला,

शत्रू आत शिरला आहे. मी आता वायरलेस बंद करून बंदूक हातात घेतोय. त्या 21 जवानांनी स्वतःचे प्राण दिले पण शत्रूला पुढे जाऊ दिलं नाही. त्यांच्या या अफाट शौर्यामुळे ब्रिटिश संसदेत सर्व खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजून त्यांना मानवंदना दिली होती. तात्पर्य हेच, तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य कितीही कठीण असलं तरी कधीही माघार घेऊ नका. निष्ठा आणि शौर्य माणसाला काळाच्या पलीकडे अमर बनवतं. तेव्हा शांत चित्तानं संकटाचा सामना करायला शिकलं पाहिजे. आणि हो, आज शनिवार आहे, आठवडाभराचा ताण पूर्णपणे विसरून आपल्या कुटुंबासोबत छानपैकी वेळ घालवा, गप्पा करा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अढळ धैर्यात एकजुटीत असते. जोपर्यंत तुमचं मन खंबीर आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयरेमध्ये मी रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ನಾಮ ಅಭಿಮಾನಚಾ ನಾಶ ಕರ್ತೆ. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्ते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळेस त्याचे स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते. म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे. खोटे करते पण घेतल्यामुळे खरे रडावे लागते. लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. मनुष्याच्या हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामा शरण जावे. जगात अनेक शोध लागतात, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचे शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढत असतो पहा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली. दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचे लग्न 5-6 वर्षे कुठेही जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले. त्यावर त्याला कोणी विचारले, मग 2-4 वर्षे आधीच का नाही केलेत? तेव्हा तो म्हणाला, त्यावेळी नाही जमले. मग आता जमले म्हण की मी केले असे कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितलाय. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्या पुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही. म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसे न व्हावे. आजचे बोधवचन: सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. जानकी जीवन स्मरण. जय.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, गांजर गवत म्हटलं की अंगावर काटा येतो आणि का बरं नाही यावा. गांजर गवताचे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसतात. शरीरावर होणारे दुष्परिणाम, पिकाचं कमी उत्पादन करण्याकरता होणारे परिणाम, पर्यावरणामध्ये होणारे दुष्परिणाम, एकंदर गांजर गवतामुळं अनेक तोटे आपल्याला संबोधतात आणि ते आज वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. तर या गांजर गवताच्या व्यवस्थापनाकरता एकीकृत तण व्यवस्थापनाचा भाग म्हणून मेक्सिकन भुंग्याचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो, किंवा मेक्सिकन भुंगे वापरून या गांजर गवताचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. तर हे मेक्सिकन भुंगे आणि गांजर गवताचं व्यवस्थापन याची संकल्पना काय आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. मेक्सिकन भुंग्याद्वारे गांजर गवताचं व्यवस्थापनाचे प्रयोग मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग परभणी येथे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. या किडीचे जे प्रौढ भुंगे आहेत ते मळकट पांढरे असून त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. प्रौढ भुंगे आकाराने मध्यम 6 मिलीमीटर लांब, मादी भुंगे हे नरापेक्षा मोठे असतात. अंडी अवस्थेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असतो. अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या वरील भागातील पाणे खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्याचे थांबवितात. अळीच्या 4 अवस्था असून पूर्ण वाढलेल्या अळ्या रंगाने पिवळ्या असतात आणि कसली हालचाल न करता सुस्त होऊन जमिनीवर कोश अवस्थेत जाण्यासाठी पडतात. अळी अवस्था ही साधारणतः 10 ते 11 दिवसाची असते. कोश अवस्था 9 ते 10 दिवसाची असते. कोश अवस्थेत मातीत गेलेले भुंगेरे जमिनीतून निघतात. सर्वसाधारणपणे 1 मादी भुंगा 2000 अंडी देतो आणि हे भुंगे 2 ते 3 महिने जिवंत राहून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात. पावसाळ्यात साधारणतः जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करत असतात. नोव्हेंबरनंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडून बसतात, किंवा त्याला आपण सुप्त अवस्थेत जातात असंही म्हटलं तर चालेल. आणि पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखाद्या वातावरणात एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा सोडण्याची गरज राहत नाही. गाजर गवताच्या उच्चनासाठी शेतात प्रति हेक्टर 500 भुंगे सोडल्यास हे भुंगे स्थिर होऊन आवश्यक तेवढे व्यवस्थापन करतात. भुंगे सोडण्यासाठी अशा जागेची निवड करावी की जेणेकरून शक्यतो मनुष्य प्राणी मात्राचा शिरकाव तेथे होणार नाही. तर गाजर गवताच्या व्यवस्थापनासाठी मेक्सिकन भुंगे हे अतिशय प्रभावीपणे काम करतात हे याबद्दल दुमत नाही. परंतु याच्यावरच नुसतं मेक्सिकन भुंग्यावर अवलंबून न राहता एकीकृत तण व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून हे मेक्सिकन भुंगे जर आपण त्याचा एक भाग म्हणून वापरले तर गाजर गवताच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी ठरू शकतात. याकरता अधिक माहितीसाठी आपण मराठवाडा कृषी विभागाचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळू शकता आणि आपल्याला याचा वापर करून नक्कीच फायदा होईल. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छासुद्धा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्सपासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉनपर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खान्देश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खान्देशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले. मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
1: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं आहे. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स सर्व करत RR शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज, सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
0: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
1: MBBSच्या काळातले अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो. कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात. तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठे जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं. तिथं 8:13ची गाडी, ट्रेन आहे 8:15, मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहीत असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं ना की तशा याच्यातसुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथंसुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकलने प्रवास तिथं केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं. आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरच्या आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्यांच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर एकचं हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते, आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथे मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते,
0: तर
1: मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला, आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी
0: पण.
1: आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुप सुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स, आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
0: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात. तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
1: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे. पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3 उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीस आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातला मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आणि मग नाही आपण यातच करायचं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आला, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
1: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातोय आणि बरं कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रामुख्यपणे, आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युज्युअली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही पहिल्यांदा, एक थोडीशी मनात भीती होती. पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली एक नैसर्गिक त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाची अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं, तर सुंदर. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
0: परिवर्तन
1: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
0: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
1: हो,
0: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमकं त्याबद्दल सांगा ना मला.
1: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टरसुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्त्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन, तुमचा संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो. जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते, तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होते आणि त्या सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती, आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये. आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
0: अभिनंदन.
1: त्यानंतर त्याचाच पुढचा पुढे धागा पकडून 2009 कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन, म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते, राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स, तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातले एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती. आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असतं, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्याने जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009.
0: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमके?
1: ॲक्च्युली VCD म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे ओपन म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपं असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बऱ्याच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशनसाठी, तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 2011 आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
1: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे, आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 2011 मी तिथं केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 पासून आम्ही सुरुवातीला 3 वर्ष मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस म्हणून, आणि त्यानंतर आता 2014 पासून माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून केलेलं आहे, आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्व हे करतो, समजा सर्दी, ॲलर्जी, दमा, खोकला, निमोनिया, नंतर कोविड, अलीकडच्या कोविडच्या जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता, तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो, आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन, शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत, लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले, आणि 2011 पासून जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे, त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झाले आहेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर, इव्हन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेव्हा घेतलेले आहे, आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं, लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपलं ते प्रयत्न चालू असतात, त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स, मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
0: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो, खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
1: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं, पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं, सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण, की कारण नवीन आजार काय आहे त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली, पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इव्हन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं, पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथं आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, आणि त्या ह्याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन, जी काय समजा ते पीपीई किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं, आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इव्हन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले आज स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले, तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशालिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती, आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हीच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो, तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो, पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
0: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: तर डॉक्टर, आपल्यामध्ये अस्थमा, ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो, त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतित असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं आत्तापासून कसं काय होणार, तर ह्या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या ह्याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा ह्याच्यात त्याच्या पूर्ण सिम्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, बीपी झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढे पुढे थोडा थोडा सरकतच राहत. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियाक कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमाने हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवताय तो खूप छान प्रकारे. बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का मला इतका, आणि त्या ह्याच्यात एक्झॅक्टली आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरीसुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे, या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमचं स्वतःचं, आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतो त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचा आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचं एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं. तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती, आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
0: बरोबर. रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हाफ टचिंग. बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा, सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील, असं काही आहे का?
1: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषध तितके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते, पण आता चांगल्या चांगल्या प्रकारचे औषध येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाउट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्षे घेत राहतो. हां, मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
0: अच्छा.
1: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्याउपर ओव्हर द काउंटर किंवा वरचेवर औषधं घेऊ नका, कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-3, 5-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हां, ते वरच्यावर असे घ्यायला नको, ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये, डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या, ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांचे तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात, पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या मग त्याच्या स्वस्तातलं औषध, मग स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात, पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
0: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
1: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं, आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्यात, त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं, आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे, आणि तिथे देखील आपल्या पी जी स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: मग या निमित्ताने आपच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
1: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून, रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका, ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा. आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या,
0: हे अगदी फार महत्वाचं.
1: कारण बघा, टॉपर्सला कुठंच अडचण नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला, तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या ह्याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठंतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
0: अगदी बरोबर.
1: आणि त्या ह्याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येतं किंवा मार्गदर्शन करता येतं ते करत राहायचं.
0: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते. आणि कुठंतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
0: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातनं बरीच माहिती आम्हाला मिळते आहे, पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स त्याबद्दल सांगा ना. पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
1: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो. आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो. त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर ही एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येते ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
0: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवांच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: रेडिओ मनभवन 90.8 FM, always heart touching.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ओपन लिंक्स फाउंडेशन, जिल्हा परिषद जळगाव आणि रेडिओ मनभावन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या खास कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांचा प्रवास, त्यांचे उपक्रम या सर्वांबद्दल त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करत असतो. आज सुद्धा आपल्यासोबत आहेत श्रीमती आशा भागवत वाणी, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथून त्या आलेल्या आहेत. आणि आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्या शाळेचं कार्य कसं चालतात, कुठले कुठले उपक्रम ते राबवतात या सगळ्या गोष्टींबद्दल. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद. आणि सर्व श्रोतांनाही नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला विनोबा ऍप तर्फे रिवॉर्ड मिळाला. मला सांगा ना, तो रिवॉर्ड नेमका कुठल्या उपक्रमाबद्दल तुम्हाला मिळाला?
1: तो मला स्पर्धा परीक्षा, त्यांचा जे स्पर्धेचा एक कॉलम आहे त्याच्यातून मिळाला आहे. तर महावाचन कविता सादरीकरण या गटातून मला तो पोस्ट ऑफ द मंथ हा त्यांचा अवॉर्ड मिळालेला आहे.
0: अरे वा, कितव्यांदा हा अवॉर्ड मिळतो तुम्हाला?
1: खर तर मी ह्याच म्हणजे मागच्याच महिन्यात प्रथम सुरुवात केली आणि पहिल्याच महिन्यात मला जिल्हास्तरीय पारितोषिक मिळालेलं आहे.
0: अभिनंदन पुनश्च एकदा. कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत तुम्ही घेत असतात विद्यार्थ्यांसाठी?
1: तसं मॅडम, माझी सर्व्हिस झाली आहे 20 वर्षाची.
0: बर.
1: आणि 20 वर्षाचा तो अनुभव म्हणजे वेगवेगळ्या शाळांवर काम करण्याचा आहे. आता ज्या शाळेत मी कार्यरत आहे तिथं मी सप्टेंबर 2025 आलेली आहे आणि तिथं पण सगळे उपक्रम तेच मी राबवते. पण त्याच्या अगोदरही ज्या शाळा होत्या तिथंही आम्ही खूप छान उपक्रम राबवले आणि तेच सर्व उपक्रम आता इथं. जसं की आम्ही कृतीतून शिक्षण, म्हणजे आता जी 14 खडी आली आहे, पूर्वी आपण 12 खडी शिकवत होतो, त्यात 2 स्वर ऍड झाले आणि ती 14 खडी मुलांना ते कका की ते म्हणतात पण ते ओळखता येत नाही किंवा वाचनाच्या वेळेला ते त्यांना लक्षात नाही राहत. मग कृतीची जर जोड दिली तर मग ते लक्षात राहतं का असा विचार करून अगदी प्रत्येक अक्षराला कृती दिलेली आहे आणि त्यांच्या काना मात्रा विलांटीलाही कृती दिली आहे. अगदी तालासुरात नाचत गात ते 14 खडी पाठ करतात आणि 8 दिवसात मुलगा म्हणतो की हा मला हे वाचता येत. जे आता मी ह्या शाळेत जेव्हा बदलून आली मॅडम तर 3री 4थीच्या मुलांनाही कॉन्फिडन्स नव्हता की मला वाचता येतं. अर्थात अक्षर ओळख होती पण हा मॅडम मला वाचता येतं असं जर विचारलं येतं का तुला तर मग कॉन्फिडेंटली नाही म्हणत होते. तर मग तेव्हा मी हे उपक्रम सुरू केला पुन्हा एकदा नव्याने आणि पुढच्या महिन्याभरात मला रिझल्ट असं दिसलं की अगदी 4थीचा जो मुलगा म्हणायचा की नाही ना मॅडम एवढं नाही येत, तो म्हणतो मॅडम मला हे पूर्ण येतं मी म्हणून दाखवू का. म्हणजे छान मुलांचं रिस्पॉन्स मला मिळाला.
0: वा वा, एखादं उदाहरण जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की कशा स्वरूपाचं गायडन्स तुम्ही त्यांना देत असता.
1: प्रथमतः ना मॅडम मला असं आई होऊन त्यांच्याशी वागायला फार आवडतं. म्हणजे प्रत्येक मुलांना ना पहिले समजून घ्यावं लागतं
0: आणि
1: त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागतं,
0: त्यांच्या कलाने घ्यावं लागतं.
1: एकदा जर का त्या मुलामध्ये काय गुण आहेत आणि त्यातले जे आपण म्हणतो ड्रॉबॅक्स ते पण जर लक्षात आले आणि त्यानुसार जर आपण त्यांच्याशी वागलो ना तर मग ते खूप खुलतात. जसं की 4थीची आमची एक नंदिनी होती आहे आता शाळेमध्ये, तर ती बोलणार नाही आणि बघणार पण अशी आपल्याकडे. अगदीच पण मग जेव्हा जाणून घेतलं की तिला ना थोडस समजा काही मुलांचं अध्ययन क्षमता थोडी कमी असते, गती कमी असते, मग ती इग्नोर झालेली होती
0: त्या बाबतीत.
1: मग तिला जेव्हा पुढे घेऊन अगदी मी तिला खुर्ची बसायला दिली मॅडम माझ्या बाजूला आणि तिला सांगितलं की तू पण आहे ह्या शाळेतली एक
0: अस्तित्व, एक
1: महत्वाची आहे, तू पण विद्यार्थिनी माझ्यासाठी आणि तुला पण हे सगळं तुझं पण आहे, म्हणजे जणू काही माझे असे काही संबंध नाही हो याचं जे चाललंय ते मी आपली बसायला येते.
0: ती अलिप्त असायची आधी.
1: मग तिच्याकडे थोर अधिक लक्ष दिलं गेलं. मग आता आमची नंदिनी ना प्रत्येक काही घ्यायचं असलं मॅडम मी असं म्हणून पहिल्यांदा पुढे येते आणि तिच्यातला तो जो आता नाही मला काही येणार नाही हा जो काही न्यूनभाव होता ना तो पूर्णपणे बदलला आहे. आणि तरी तिला येत नसलं तरी पहिला हात आमची नंदिनी करणार, हसत की हो मॅडम मी पण करू शकते किंवा मी करते.
0: तिच्या आतला जो न्यूनगंड होता तो कुठेतरी कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि तिला आपलंच केलं आणि नंतर तिला तिचा

0: एक अनुभव आहे. माझी पूर्वीची शाळा आहे जी प्राथमिक केंद्र शाळा वावडदा. मॅडम वावडदा शाळेमध्ये एक विद्यार्थी होता माझ्याकडे. खरं तर ते दोघं भाऊ होते, एक तिसरीला आणि एक अक्षरशः म्हणजे त्यांच्या घरचं वातावरण असं होतं की आई नव्हती. आणि जेव्हा तो पहिलीला आम्ही त्याला दाखल केला, माझ्याकडे जोड वर्ग होता त्या दिवशी, नेमके दोघं भाऊ माझ्या वर्गात होते त्या वर्षी, पहिलीला एक आणि तिसरीला एक. तर तो तिसरीचा तरी नॉर्मल मुलांमध्ये असं राहणं किंवा शांतपणे बसणं असं, हा पहिलेचा ना वर्गात बसायलाच तयार नव्हता. फक्त बाहेर फिरणं आणि मे बी मधल्या सुट्टीत मागून खाणं हेही त्याचं, म्हणजे अगदी त्याला बोलणारं कुणीच नव्हतं. वडील ड्रायव्हर होते तर ते त्यांच्या मामानीशी बाहेर जात होते. आजी होती म्हातारी जी बघूच शकत नव्हती, असं फक्त करून देणं मुलांना खाऊ घालणं इतपत होतं. म्हणजे जेव्हा थोडं थोडं त्याचं बॅकग्राऊंड मी बघितलं आणि समजलं, आम्ही स्वतः त्याच्या घरी पण जाऊन आले की नेमकं हे असं का चाललंय, व हा असं का मागे बाहेरून मागून का खातोय, की घरी कोण नाही का करणार, किंवा मग कोण आहे, आई आहे किंवा नाही असं. म्हणून मग जेव्हा सगळी त्याची परिस्थिती कळली तेव्हा मग लक्षात आलं की अरे याला थोडं अजून आपल्याशी जोडणं महत्वाचं आहे. त्यानंतर तिथेही हीच टेक्निक होती मॅडम, त्याला सर्व वर्ग समोर आणि तो माझ्या बाजूला एक खुर्चीवर, त्याला अक्षरशः खुर्ची देऊन तेव्हाही बसवलेलं होतं. नाव इतकं सुंदर आजही आठवतं, पुष्कर, जे आपल्या घरातलं बाळ पण नसेल इतका सुंदर, इतका गोरापण आणि असं एकदम छान म्हणजे व्यक्तिमत्व, इतका गोंडस होता ना की त्याच्याकडे पाहिल्यावर वाटत नव्हतं की मे बी की त्याच्याकडे मागे बॅकग्राऊंड असं असू शकतं. आणि त्यानेही मग तेवढाच छान प्रतिसाद दिला, वर्गात बसणं किंवा मुलांमध्ये सोबत अभ्यास करणं. आणि नंतर असं झालं की तो असं छान येऊन बसायचा माझ्याजवळ, डबा खाताना पण अभ्यास करताना पण. म्हणजे मुलांना जर आपण एक जुळवणूक केली ना, आता त्यांच्याशी निर्माण केलं, तर नक्कीच त्यांच्यामध्ये खूप बदल होऊ शकतो.
1: छान छान. कृतियुक्त शिक्षण तुम्ही मगाशी म्हणाल्या, आणखी कुठले कुठले असे उदाहरण आहेत की ज्यातून मुलं शिकतात, घडतात?
0: मुलांना मॅडम प्रत्यक्ष अनुभव हा पण खूप महत्वाचा असतो. जसं की आता आम्ही सगळ्या शाळांमध्ये उपक्रम राबवतोच, बाल आनंद मेळावा आहे, त्याच्यामध्ये आम्ही बाजार भरवतो, मुलं स्वतः घरी घरून पदार्थ बनवून आणतात आणि मग आम्ही गावातल्याच पालकांना आणि काही लोकांना आणि आम्ही स्वतः पण तिथं त्यांच्यासोबत जाऊन ते बाजार बाल आनंद मेळाव्यामध्ये खरेदी विक्री होते, त्यांना काहीतरी आपण विकलं, इतके आले, इतके जमले, मॅडम माझं तर इतकं गेलं संपलं, याचाही एक अनुभव त्यांना मिळतो प्रत्यक्ष. तसंच आम्ही त्यांना आता याच्या विनोबा एक खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालं आहे, विनोबा थ्रू पण एक विविध उपक्रम आम्ही सुरू केले आहेत आता, की जसं त्यांच्यामध्ये कविता वाचन आहे किंवा क्रिएटिव्ह रायटिंग हा एक खूप सुंदर त्यांचा पार्ट जो मला आवडलाय. म्हणजे खरं तर आमच्या जिल्हा परिषदचे प्राथमिक मुलं वाचन आणि लेखन याच्यासाठी आम्ही झुंजत असतो, कारण त्यांचं म्हणजे मूळच ते आहे, समजा त्यांचं सामाजिक सगळंच घरून पण तितकंच, तर सगळ्याच समस्यांना तोंड देत आम्ही त्यांना वाचन आणि लेखन मध्येच ते निपुण व्हावे. खरं तर निपुण हा उपक्रम महाराष्ट्राचा आपला चालू आहे, तर त्याच्यासाठी झुंजत असताना जेव्हा एखादा विद्यार्थी खरोखर टॅलेंटेड आहे आणि त्याच्यामध्ये जिद्द आहे की चला बो मॅडम सांगतायत तर मी करतोय, तर मग आम्ही क्रिएटिव्ह रायटिंग हा खूप छान एक उपक्रम आहे विनोबाचा, त्याच्या थ्रू पण मी माझ्या एका विद्यार्थिनीला काही विषय जे विनोबा देतात त्याचे तिला म्हणते की तू 2-3 ओळी लिही, त्यातलं शुद्ध लेखन हा विषय मग गौण असतो
1: बरोबर,
0: आपण नंतर करेक्ट करतो, पण मग तिचे विचार किंवा तिला काय वाटतं हे तिचे शब्द हे त्याच्यातून ते विचार पण करायला लागतात, की जे बऱ्याच वेळा शिकवण्यामध्ये ना आमचंही मे बी थोडस दुर्लक्ष कधी कधी ह्या गोष्टींकडे होतं, की विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करून ते केलं पाहिजे. तर ह्या उपक्रमामुळे मला त्या माझी जी विद्यार्थिनी आहे तिच्या जाणवलं की तिचं आता स्वतः पण विचार करायला लागली, कारण वाचता लिहिता गुणाकार भागाकार हे तिला येत आहेत, त्याच्या पुढे काय, तर मग त्याच्या पुढचं हे तिची पायरी जी आहे ना ही ह्या उपक्रमातून खूप म्हणजे मला वाटलं की तिला खूप फायदा झाला, याचा
1: क्रिएटिव्हिटीला वाव मिळतं नक्कीच. हो, खूप छान. तुमच्या आतापर्यंतचा 20 वर्षांचा अनुभव आहे, तर आतापर्यंतच्या प्रवासातला एखादा अविस्मरणीय क्षण की मी विसरूच नाही शकत असा काही आहे का?
0: खर तर मी आता सांगितलं तसं तो पुष्कर जो
1: आठवणीत
0: राहून गेलेला आहे. आणि अविस्मरणीय क्षण म्हणण्यापेक्षा लोकांच्या म्हणजे पालकांच्या विशेषतः बदली झाल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया असतात ना मॅडम, म्हणजे मला बदलीनंतर पण जर दुसऱ्या त्या गावातले पालक भेटले तर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात ना त्यातून असं वाटतं की अरे आपण जे करतोय ना त्याचं म्हणजे पूर्ण सक्सेस होत आहे ते, कारण त्यांच्या मुलांमध्ये जर बदल घडतोय तर ते आपल्याला ते स्वतःहून पालक सांगतायत, आपण त्यांना विचारत नाही, जस्ट भेटलो तरी हा मॅडम मग असं तुमचं असं होतं बरं तिचं असं चाललंय छान मग तेव्हा खूप समाधान वाटतं.
1: रिअली हार्ट टचिंग. आमचं स्लोगनच आहे हार्ट टचिंग.

0: पण तुमचे अनुभव नक्कीच हार्ट टचिंग आहेत हे सुद्धा आपल्या संवादातून जाणवतच आहे. मॅडम, डिजिटलायझेशन जे झालेलं आहे सध्या शैक्षणिक क्षेत्रात, चांगलं आहे, परिवर्तन आहे, तुम्हाला कसा त्याचा बेनिफिट होतोय?
1: अर्थात काळ बदलतो आहे आणि बदलत्या काळानुसार हे जे विविध तंत्रज्ञान आता समोर येत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खरं तर खूप लाभदायक आहे. त्याच्या दोघं साईड्स आहेत, पण मग आपण जर शिक्षण क्षेत्रात एक शिक्षक म्हणून जर आपण त्याला योग्य पद्धतीने हाताळलं तर मुलांसाठी खूप खूप असं छान आहे ते, कारण मुलांच्या म्हणजे कक्षाच रुंदावून जातात सगळ्याच बाबतीत. की जे जिथपर्यंत एखाद्या वेळेला आपण अपूर्ण पडू शकतो, पण त्यांना आलेली समस्या आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत त्याला एआय द्वारे आपण अजून छान पद्धतीने न्याय देऊ शकतो असं मला वाटतं.
0: वा वा, विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: मी पूर्वीच म्हटलं तसं, विनोबा ऍप एक असं उत्तम असं प्लॅटफॉर्म आहे आमच्या शिक्षकांसाठी, विशेषतः आमच्या विद्यार्थ्यांसाठी. मी आता माझे खरं तर माझे 20 विद्यार्थी मॅडम अहिरे खुर्दला आणि आता वन मॅन शो चालू आहे, म्हणजे मुख्याध्यापक आहे मीच आहे आणि उपशिक्षक पण मीच आहे. पण त्यातही आम्ही जेव्हापासून मी विनोबा सुरू केलं तर एक वेगळा उत्साह, एक वेगळी एनर्जी मला माझ्या स्वतःमध्ये पण मुलांमध्ये पण जाणवते आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतो आहोत. उपक्रम सादरीकरण होत आहे त्यानिमित्ताने मुलांपर्यंत, अगदी शेवटच्या मुलापर्यंत आम्ही सगळे उपक्रम पोहोचवतो आहोत. तर विनोबाने हे आम्हाला प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आहे आणि बरं नुसतं उपक्रमापुरतं मर्यादित नाही ठेवलेलं आहे, विनोबाने विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्याच्यातून बक्षिसं मिळतात. आता आमच्या मुलांना जे स्माईली आम्ही मी सगळ्यांना वाटले त्यांच्या चेहऱ्यावर खरोखर स्माईल होतं. पे मिळालेलं पे जे बक्षीस छोटस का असे ना, पण अरे आपण हे केलं होतं आणि ते जिल्हा स्तरावर जाऊन आपल्याला हे बक्षीस मिळालंय याचं कौतुक असतं मुलांना आणि एक प्रेरणा पण मिळते त्याच्यातून. अर्थातच की मॅडम आपण पुढे पण करूया. आणि जेव्हा स्पेलिंग बी साठी मुलं विद्यार्थ्यांनी तयार करते आहे तर त्यांच्यातही बराच फरक जाणवतोय की जे एक दोन स्पेलिंग तयार कराय पाठांतरासाठी, पण जे मागे पुढे बघत होते ते 10 स्पेलिंग दिल्यानंतर 2 दिवसात आरामात करून आणतात.
0: वा वा वा, एक वेगळा उत्साह.
1: हा उत्साह एक एनर्जी आम्हाला जाणवते, पॉझिटिव्ह एनर्जी की काहीतरी बदल घडतोय अजून छान.
0: वा वा, ज्ञानदानाचं हे कार्य करत असताना अनेक आव्हानं सुद्धा येत असतात, कुठल्या कुठल्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागत असतं?
1: ज्ञानदानाचं कार्य करताना खरं तर सगळ्यात महत्वाचं आव्हान हेच असतं की जे मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्यांशी आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला आपण ज्ञान कमी जास्त देऊ शकतो की त्या दिवशी आपल्याला हे शिकवायचं होतं आणि एवढंच शिकवलं गेलं ते ठीक आहे, पण विद्यार्थ्यांपर्यंत आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याशी आपला संवाद झाला पाहिजे. तो विद्यार्थी आपल्यापर्यंत आला पाहिजे, जो आपल्यापर्यंत येत नाही खुर्चीपर्यंत तर आपण शिक्षक म्हणून त्याच्या बेंचपर्यंत त्याच्या जागेवर त्याच्याजवळ गेलो पाहिजे. हे मोठं आव्हान असतं आणि ते मी म्हणजे काळजीपूर्वक की नाही आपण शाळेत आलोय तर आजच्या दिवशी मला सगळ्यांशी कनेक्ट व्हायचंच आहे, किमान जो विद्यार्थी स्वतःहून येत नाही त्याच्याकडे तरी लक्ष देणं, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष हे मोठं आव्हान असतं खरं तर. वर्गामध्ये सामूहिकरित्या शिकवणं आणि वैयक्तिक लक्ष देऊन शिकवणं याच्यामुळे मुलांमध्ये भरपूर फरक पडतो.
0: खरंच खरंच, आणि एका शिक्षकासाठी विद्यार्थ्यांची प्रगती हीच खरी संपत्ती असते असं म्हणायला हरकत नाही. आता तुमचे भावी प्रोजेक्ट काय आहेत त्याबद्दल सांगा ना. आता तुम्ही म्हटला मग अशी की वन मॅन शो आहे सध्या, तर मग त्यासाठी कुठले आणखी प्रयत्न तुम्ही करता आहात?
1: त्याच्यासाठी पहिला प्रयत्न तर विनोबाच होता खरं तर. म्हणजे ह्या मी इतके वर्ष झाले छान शाळेत होती, एक वर्ग माझा मी पूर्ण उपशिक्षिका त्या एका वर्गासाठी, तेव्हा विनोबा खरं तर खूप मागे लागूनही मी केलं नाही, पण आता गरज अशी जाणवली त्याची की अरे कामं पण खूप आहेत मुख्याध्यापक म्हणून एकटीच आहे आणि मुलांनाही आपल्याला तितकंच गुंतवून ठेवायचं आहे, त्यांना नवीन काहीतरी मिळालंच पाहिजे रोज. मग विनोबा हे खूप मला महत्वाचं टूल वाटलं त्याच्यासाठी की त्याच्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, उपक्रम आहेत, त्याद्वारे मी मुलांना मग प्रत्येकाला काहीतरी त्यांच्या स्तरानुसार देत असते की तुला आज हे करायचं आहे, तुला उद्या हे पाठांतर करून यायचं, ही कविता तुला बोलायची आहे, ही कथा तुला सांगायची आहे. आता मी कथा सादरीकरण केलं परवा विनोबासाठीच, तर मी जे सांगितलं ती नंदिनी आम्हाला एक वाक्य पूर्ण बोलता येत नव्हतं मॅडम, तिला देवी बनवल्यानंतर ती म्हणते की तू माझ्याशी खोटं बोललास म्हणून अकुराड तुला बक्षीस. म्हणजे जिथपर्यंत मुलं बोलूच शकत नव्हते त्यांना आज स्टेज मिळालंय आणि त्या बोलण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे हे मला खूप महत्वाचं वाटलं की विनोबामुळे आणि माझ्यात एक नवीन ऊर्जा आली. आता हा प्रोजेक्ट सध्या विनोबाचा घेतलाय की विनोबाच्या प्रत्येक उपक्रमात राबवायचा, बक्षीस मिळवण्यासाठी म्हणून नाही, ते एकदा मिळालं तरी खूप आहे, पण मुलांमध्ये तर फरक दिसतो आहे आणि इतकं छान प्लॅटफॉर्म मिळतं आहे, तर अर्थात स्पेलिंग बी पण त्यांची स्पर्धा आता आहे त्याच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. मुलं खरं तर खरोखर म्हणजे आव्हानात्मक आहे परिस्थिती शाळेमध्ये, पण तरीही विनोबाच्या मदतीने आणि माझे जे इतर उपक्रम आहेत की जसं मी पूर्वीच्या शाळेत राबवत होती की प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊन त्यांच्या स्तरानुसार त्यांना मी रोज देत असते की एकत्र शिकवण्यापेक्षा त्याला जर काना येत असेल तर काना शिकवायचं, त्याला विलांटी इतरांबरोबर शिकवून काय फायदा,
0: बरोबर,
1: आणि त्याला वाचन करायला लावणं याच्यात काही अर्थ नाही, मग त्याला हे येऊ देत मग पुढे तो पुढच्या पायरीवर जाईल. असं प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन जास्त महत्वाचं आणि त्यातूनच कृतीयुक्त की जसं वेगवेगळे उपक्रम पण मी राबवत असते की वेगवेगळे सण असतात आपले तर ते सण साजरे करणे. परवाच माझ्या मुलांनी राख्या बनवल्या, आता बैलपोळा येतो तर मुलं स्वतःहून सांगत होते मॅडम मला बैल खूप छान बनवता येतो, म्हटलं आपण ते पण घेणार आहोत, म्हणजे त्यांचे कृती कौशल्य पण आपण विकसित करणार आहोत.
0: आणि या उपक्रमांमधून नकळतच आपल्या संस्कृतीची जाण ओळख
1: अर्थात की आपल्या संस्कृती पण जोपासली गेली पाहिजे, आपल्या परंपरा पण कळल्या पाहिजे,
0: बरोबर,
1: त्यामुळे तो पण एक जोड त्याला दिलेली आहे की वेगवेगळे सण असेल, जयंत्या आणि उत्सव पण असतील तर मुलांना आता मी लिहून देते 4-2 ओळी ते बोलतात त्यांच्या त्या व्यक्तींबद्दल, निदान नाव माहीत असतं त्यांचं नेमकं कशात कार्य आहे एवढं, म्हणजे आता पहिली ते चौथीचा वर्ग असल्यामुळे खूप अपेक्षा नाहीच त्यांच्याकडून, ते त्यांचं जीवनचरित्र वगैरे सांगू शकतील, पण ज्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केली तर त्यांचं नाव लक्षात राहावं आणि ते नेमके कुठल्या क्षेत्राशी निगडीत,
0: बरोबर,
1: एवढं जरी त्या मुलांपर्यंत पोहोचवता आलं तरी मला असं वाटतं की त्या दिवशी ती जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणं
0: खरंच खरंच खूपच छान. हे सगळं करत असताना पालकांचा प्रतिसाद आणि सहभाग तो कसा असतो?
1: वैयक्तिक माझ्या बाबतीत जर म्हटलं तर पालकांचा प्रतिसाद 100% म्हणजे आता नवीन गावात गेल्यानंतरही शाळेतून आत्ता आवाज यायला लागला असं पालकांचं म्हणणं असतं, अर्थात मोठ्याने शिकवल्याशिवाय मला जमत नाही, त्यामुळे आवाज भरपूर बाहेर फिरतो आणि मुलांमध्येही ते ऍक्टिव्हिटी दिसतात, मुलं बोलकी होऊन जातात, म्हणजे आपल्याला गेटच्या बाहेर जाण्याची गरज नाही पडत, पालक स्वतःहून येऊन सांगतात की नाही आता वर मुलांमध्ये फरक दिसतोय, आता तो असं करतोय ते करतोय, म्हणजे मुला पालकांचं एक अतिशय उत्तम म्हणजे सहकार्य आहे. मला
0: हे सगळं करत असताना तुमचं कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि हे सगळं तुमचा व्यवसाय हे सांभाळणं कितपत शक्य होतं?
1: खरं तर तारेवरची कसरत होऊन जाते. घर एक कुटुंब पूर्ण आपलं सांभाळायचं म्हटलं म्हणजे सासूबाई आहेत, एक मला एकच मुलगी आहे मॅडम, खरं तर तिच्या म्हणजे तेवढ्याच मुलीकडे लक्ष देऊ शकेल प्रामाणिकपणे नोकरी करताना, म्हणून कुटुंब एक छोटस ठेवलंय आम्ही विचार करू, तिच्याकडे तिला पण असे सवय आता लहानपणापासून आई करते म्हटल्यावर इतका वेळ झाला की आई तिच्यासाठी निघणार आहे तिच्या शाळेसाठी आणि मग आल्यावर आपल्याशी बोलणार आहे किंवा आपल्याकडे वेळ देणार आहे हे तिने पण ऍक्सेप्ट केलं,
0: ती दिनचर्या सगळी सुरळीत होऊन जाते,
1: सुरळीत होऊन गेली आहे, घरूनही चांगला सपोर्ट आहे त्यांना माहिती आहे हिचा वेळ झाला म्हणजे ही निघणार आहे आणि आल्यावर मग ही राहिलेलं करणार आहे, त्याच्यामुळे तिथूनही काही असं खूप ताण नाही, पण आपलं असतं ना सगळं हे पण झालं पाहिजे ते पण झालं पाहिजे, मग तेव्हा थोडीशी कसरत कधी कधी होते.
0: वा छानच. जाता जाता आमचे जे भावी शिक्षक आहे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: प्रथमतः शिक्षण क्षेत्रात जे नव्याने येणार आहेत त्या शिक्षकांचं खूप मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा. त्यांना खूप काय सांगणार मी, पण जे मला वाटतं आहे शिक्षक म्हणून 20 वर्षाच्या अनुभवानंतर, तर हे पहिल्यांदा तर मुलांशी नातं जोडायचं, जो एक बॉन्ड असतो मुलांबरोबरचा तो जर घट्ट झाला आणि मुलांना समजून घेतलं तर आपण एक शिक्षक म्हणून यशस्वी झालो असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे आपण जसं काळ बदलतं तसं खूपच बदलत आहे, शिक्षण पद्धती बदलते आहे, तंत्रज्ञान विविध येत आहेत, तर आपण अपडेट राहणं एक तेवढंच महत्वाचं, आपण स्वतः शिकत राहणं आणि त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी करणं हे जास्त योग्य असं मला वाटतं.
0: वा खूपच छान मॅम. तर तुम्हाला शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि हे जे ज्ञानदानाचं महत्वाचं कार्य आपण करत आहात त्याबद्दल मनस्वी आभार सुद्धा आणि शुभेच्छा सुद्धा. आपण आलात, आमच्याशी गप्पा केलात, छान चर्चा झाली, आपले अनुभव शेअर केले त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे आपले मनस्वी आभार, धन्यवाद.
1: आपण मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: थँक्यू.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी आणि आपण आज बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक तरुणांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे युवा शक्ती, मानसिकता आणि जबाबदारी. युवा शक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर जोश, उत्साह, स्वप्न, नवीन कल्पना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा. पण खरं सांगायचं तर युवकांची खरी शक्ती त्यांच्या वयात नसते, ती त्यांच्या मानसिकतेत असते. आपण काय विचार करतो, परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, परिस्थितीकडे कसं पाहतो, अपयश आलं तर पुन्हा उभं राहतो का आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण घेतो की नाही, ह्या प्रश्नांवर तरुणांचं भविष्य ठरतं. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे, आपली मानसिकता कशी आहे? आपण अडचण आली की म्हणतो का माझ्याच बाबतीत असं का होतं, की आपण म्हणतो ठीक आहे अडचण आहे, यातून आपण काहीतरी नवीन शिकूयात. फरक छोटा वाटतो, पण हाच फरक एखाद्या सामान्य व्यक्तीला आणि एखाद्या यशस्वी व्यक्तीला वेगळं करतो. आजचा युवक खूप वेगाने बदलणाऱ्या जगात जगतोय. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अक्षरशः महासागर आहे माहितीचा. आपण काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोण्यातही आणि कोपऱ्याची माहिती मिळवू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपल्याकडे माहिती वाढते पण आपली विचार करण्याची क्षमता वाढते का? कारण सोशल मीडियावर एखाद्याचं सुंदर आयुष्य पाहून आपल्याला स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, कोणीतरी मोठं यश मिळवलं आणि आपण न कळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. पण आपण हे विसरतो की आपण त्यांच्या आयुष्यातला एक फक्त फोटो पाहतोय, त्याच्या मागचा संघर्ष पाहत नाही. त्यांच्या यशामागच्या अपयशांची आपल्याला माहिती नसते. त्यांनी किती वेळा नकार ऐकला, किती वेळा रडले, किती वेळा पुन्हा सुरुवात केली हे आपल्याला दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांच्या हायलाईटला आपल्या कम्प्लीट लाईफशी कम्पेअर करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमची क्षमता तुमची आहे आणि तुमचं यशही तुमच्याच पद्धतीने येणार आहे. मित्रांनो, चांगली मानसिकता म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहणं असं नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस चांगला असेलच असंही नाही. कधी अपयश येईल, कधी अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाही, कधी नोकरी मिळणार नाही, कधी एखादं नातं तुटेल, कधी आपल्यावर टीका होतील तर कधी स्वतःवरच आपण नाराज होऊ. पण चांगली मानसिकता म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची ताकद. मी पडलोय हे मान्य करणं पण मी संपलोय असं न मानणं हीच खरी मानसिक ताकद आहे. आपण अनेकदा यशस्वी लोकांकडे पाहतो आणि म्हणतो वा किती नशीब आहे, पण खरं तर त्या यशामागे असते ती एक गोष्ट म्हणजे सातत्य. आपण एखादी गोष्ट 2 दिवस करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो. व्यायाम सुरू केला की 2 दिवसात शरीर बदलायला हवं, अभ्यास सुरू केला की लगेच चांगले मार्क्स यायला हवे, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली की त्यातला आपला महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा येतो की याच्यातून आपल्याला पैसे कसे मिळणार आणि लवकर पैसे मिळायला हवेत. पण आयुष्य असं काम करत नाही. बीज लावल्यानंतर लगेच झाड येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि कधीकधी वादळही सहन करावे लागतात. तसंच आपल्या स्वप्नांचं आहे, स्वप्न मोठी असेल तर संयमही मोठा ठेवावा लागतो. आता येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, ते म्हणजे जबाबदारी. युवा शक्ती आणि जबाबदारी यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शक्ती असेल पण जबाबदारी नसेल तर ती शक्ती चुकीच्या दिशेने जाऊ शकते. आजच्या तरुण फक्त स्वतःसाठी जबाबदार नाही, तो आपल्या कुटुंबासाठी जबाबदार आहे, आपल्या समाजासाठी जबाबदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्यासाठीही तो जबाबदार आहे. पण जबाबदारी म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणं नाही बरं का, जबाबदारी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरू होते. वेळेवर उठणं, आपले काम वेळेवर पूर्ण करणं, आईवडिलांचा आदर करणं, शिक्षकांचा आदर करणं, आपल्या वस्तूंची काळजी घेणं, रस्त्यावर कचरा न टाकणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं ही सुद्धा जबाबदारीच आहे. आज आपण सोशल मीडियाबद्दल बोलल्याशिवाय युवा शक्तीबद्दल बोलू शकत नाही. सोशल मीडिया हा वाईट नाही, तो एक साधन आहे,
प्रश्न साधनाचा नाही, आपण त्याचा वापर कसा करतो याचा आहे. मोबाईलमधून आपण ज्ञान मिळवू शकतो, नवीन भाषा शिकू शकतो, नवीन कौशल्य शिकू शकतो, व्यवसायही करू शकतो आणि आपली कला जगासमोर मांडू शकतो. पण त्याच मोबाईलवर आपण तासनतास फक्त स्क्रोल करत राहिलो तर आपला वेळ कोण वापरतंय? आपण मोबाईलला वापरतोय की मोबाईल आपला वापर करतोय, हा प्रश्न प्रत्येक तरुणाने आपल्या स्वतःला विचारायला हवा. आणखी एक मोठं आव्हान आहे, ती म्हणजे आहे तुलना. त्याचे मार्क्स माझ्यापेक्षा जास्त आले, तिला माझ्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली, त्याचं करिअर सेटल झालं, मी ती माझ्यापेक्षा पुढे गेली. पण लक्षात ठेवा, जीवन ही शर्यत नाही आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असू शकते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते. म्हणून कालच्या स्वतःपेक्षा आपण आज थोडे चांगले झालो का, हा प्रश्न स्वतःला विचारा. कालपेक्षा आज एक नवीन गोष्ट शिकलो का, कालपेक्षा आज थोडं जास्त धैर्य दाखवलं का, कालपेक्षा आज माझ्या चुका सुधारल्या का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही पुढे जात आहात. हळू जा, पण स्वतःच्या मार्गावर जा. मित्रांनो, आपल्या मानसिकतेवर आपल्या संगतीचाही खूप मोठा परिणाम होतो. आपण ज्या लोकांसोबत राहतो, जिथे आपण वेळ घालवतो, त्यांच्या विचारांचा परिणाम नकळतपणे आपल्यावर होत असतो. जर तुमच्या आसपासच्या लोक सतत म्हणत असतील हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस, त्याचा उपयोगही नाही, तर काही काळाने तुम्हालाही ते खरं वाटू लागेल. आणि म्हणूनच तुम्हाला आठवतंय का, जेव्हाही आपण लहानपणापासून मैत्री केलेली असेल तेव्हा आईचं किंवा आपल्या आजीचं हेच म्हणणं होतं की तुमची मैत्री ही चांगल्याच मित्रांसोबत झाली पाहिजे, चांगल्याच मुलांसोबत झाली पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश. आजच्या तरुणांना अपयशाची भीती वाटते, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव बरं का, सगळ्यात पुढे राहा, सगळ्यात चांगलं कर. पण नेहमी आपल्याला हेच सांगितलं जातं आणि कोणी आपल्याला हे सांगत नाही की कधी कधी अपयशी होणंही गरजेचं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे फीडबॅक असतो. ते आपल्याला सांगतं की इथे काहीतरी बदलण्याची गरज आहे. म्हणून एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर स्वतःला अपयशी समजू नका. एखादी इंटरव्ह्यू क्लिअर झाली नाही तर स्वतःची किंमतही कमी करू नका. एखादा व्यवसाय चालला नाही तर पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत ठेवा. एक अपयश तुमची ओळख ठरवत नाही, तुम्ही अपयशानंतर काय करता हे तुमची ओळख ठरवतं. आणि इथेच येते स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता. आपण अनेकदा चूक झाली की कारणं शोधतो, वेळ मिळाला नाही, माझ्याकडे सुविधाच नव्हत्या, मला संधीही मिळाली नाही. काही वेळ परिस्थिती खरंच कठीणही असते, पण प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देत राहिलो तर आपण स्वतःला बदलण्याची संधीच देत नाही. म्हणूनच स्वतःला वाक्य शिकवा. एक वाक्य नेहमी स्वतःशी तुम्ही जुळवून घ्या, ते म्हणजे माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्यालाच हातात आहे, पण आपल्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण यासाठी. समजा दोन तरुणांना एकाच परीक्षेत कमी मार्क्स मिळाले. पहिला म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही. आणि त्याच वेळेस दुसरा म्हणतो, माझे मार्क्स कमी आहेत, मला माझी पद्धत बदलावी लागेल. परिस्थिती दोघांची सारखी आहे, पण मानसिकता वेगळी आहे आणि हीच मानसिकता त्यांच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. आजच्या युवकांनी आणखी एक जबाबदारी स्वीकारायला हवी, ती म्हणजे स्वतःचं भविष्य घडवण्याची. आपलं करिअर निवडताना फक्त सगळे काय करत आहेत हे पाहून चालणार नाही. आपण स्वतःला विचारायला हवं, मला काय आवडतं, माझी ताकद काय आहे, मला कोणत्या क्षेत्रात काम करताना समाधान मिळेल, मी कोणतं कौशल्य विकसित करू शकतो. कारण आजच्या जगात फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल्स, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, शिकण्याची तयारी या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, शिकणं कधीही थांबवू नका. तुमचं शिक्षण कॉलेज संपल्यावर संपत नाही, तर खरं शिक्षण तिथूनच तर सुरू होतं. आता आपण थोडं समाजाबद्दल पाहूयात. आपण अनेकदा म्हणतो, देशाने बदलायला हवं, समाज बदलायला हवा, व्यवस्था बदलायला हवी. एक प्रश्न आहे, पण आपण स्वतःपासून बदल सुरू केला आहे का? देश म्हणजे फक्त सरकार नाही, देश म्हणजे आपण सगळे आहोत. आपण नियम पाळतो का? आपण सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवतो का? आपण दुसऱ्याचा आदर करतो का?
आपण चुकीची माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती तपासतो का? हा तर आजच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे मित्रांनो. आपण न बघता आणि कोणतीही त्याची सत्यता न तपासता कोणतीही माहिती आली की ती लगेच आपण फॉरवर्ड करून देतो, पण हे आपण तपासतो का असा प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला पाहिजे. आपण गरजू व्यक्तीला मदत करतो का? जर प्रत्येक युवकाने स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजात मोठा बदल घडू शकतो. युवा शक्तीचा अर्थ फक्त मोठं काहीतरी करायचं असं नाही आहे. कधी कधी युवा शक्ती म्हणजे एखाद्या मित्राला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवणं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, घरात आई वडिलांना मदत करणं आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं. मोठा बदल नेहमी मोठ्या कृतीतूनच होतो असं नाही आहे. छोट्या चांगल्या कृतींचीच मोठी साखळी तयार होते. मित्रांनो, आज मी प्रत्येक तरुणाला एक छोटासा चॅलेंज देते. आज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःसोबत बसा, मोबाईल एकदम बाजूलाच ठेवा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे माझं स्वप्न काय आहे? दुसरा प्रश्न, ते पूर्ण करण्यासाठी मी आज काय करतोय? आणि तिसरा म्हणजे माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला बदलायला हवी? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली की बदल व्हायलाही सुरुवात होते. आणखी एक गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा, पण फक्त मोटिवेशनवर नाही, कारण मोटिवेशन 2 दिवसाचं असतं, परत तिसऱ्या दिवशी पुन्हा आळस येतो. म्हणून मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. मन असो वा नसो आपण आपलं काम करायचं, मूड असो वा नसो अभ्यास करणं, कोणी कौतुक करो वा न करो मेहनत करत राहणं, हीच शिस्त पुढे जाऊन यशाची सवय बनते. आणि शेवटी, युवा मित्रांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहात हे आपण नेहमीच ऐकतो, पण माझ्या मते तुम्ही फक्त देशाचं भविष्य नाही तर तुम्ही देशाचं वर्तमानही आहात. आज तुम्ही जे निर्णय घेतात ते उद्याचा समाज तयार करतात आणि तुम्ही जे शिकतात त्यातून उद्याची कौशल्य निर्माण होतात. आज तुम्ही जी मानसिकता तयार करतात त्यातून उद्याचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणून आपल्या मनात नकारात्मकता असेल तर तिला प्रश्न विचारा, अपयश आलं तर त्यातून शिका, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा. सोशल मीडिया वापरा पण त्याचा गुलाम होऊ नका. स्वप्न बघा पण त्यासाठी मेहनतही करा आणि यश मिळालं तर इतरांनाही पुढे घेऊन चला. कारण खरा युवा तो नाही जो फक्त स्वतःचं आयुष्य बदलतो, खरा युवा तो आहे जो स्वतःला बदलतो, कुटुंबाला प्रेरणा देतो, समाजात सकारात्मक बदल घडवतो आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतो. आपल्या हातात ताकद आहे, आपल्या डोक्यात विचार आहे आणि आपल्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि आपल्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही आहे. फक्त या सगळ्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मानसिकता सकारात्मक ठेवा, जबाबदारी स्वीकारा, शिकत रहा, पडल्यावर पुन्हा उभे रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आजचा जागरूक, जबाबदार आणि सकारात्मक युवक उद्याचा सक्षम भारत घडवू शकतो. चला, आपल्या युवा शक्तीला फक्त शक्ती न ठेवता तिला योग्य विचारांची, योग्य कृतीची आणि जबाबदारीची दिशा देऊया. याच सकारात्मक विचारासोबत आज मी गौरी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या जबाबदारीपासून कधीही पळू नका. आणि ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन. धन्यवाद.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे अपना सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग ऐकणार आहोत. आपण सर्वजण आतुरतेनं या कार्यक्रमाची वाट बघता. मैत्रिणीनो, साऱ्या विश्वाचं सार हे फक्त आई या शब्दातच सामावलेलं आहे, नाही का? तिच्या अंगी सहनशीलता, उदारता, मनाचं सौंदर्य, ज्याचा की कुणीही वेध घेऊ शकत नाही, असा प्रेमळतेचा अखंड वाहता झरा, एक नाही तर अनेक गुणांनी संपन्न अशी ही आई. बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांना तर आई विना आपलं आयुष्य जगावं लागलं, ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण लेखिकेच्या शाळेतील शिक्षक शिक्षिकांनी तिला आपले समजून प्रेम दिलं. अशाही आयुष्यात अगदी थोडथोडके येणारे काही आनंदाचे क्षण तर दुःखाचे क्षण मात्र पर्वता एवढे, अशा या परिस्थितीचे चटके सहन करत करत लेखिकेनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. मैत्रिणीनो, मागील 5व्या भागात आपण लेखिकेच्या वडिलांची आपल्या मुलीचं एवढ्या लहान वयात लग्न न करता तिनं खूप शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं ही त्यांची आंतरिक इच्छा होती. आणि आता पुढे ऐकूयात 6वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. बिनपटाची चौकट.
2: चौथीचा वर्ग गच्च भरलेला होता. आमचे वर्ग शिक्षक आ गो कामल कोपऱ्यातल्या एका खुर्चीत बसलेले होते. जवळ टेबल, त्यावर हजेरी पुस्तक, पेन, खडू आणि डस्टर. समोर मोठा लांबलचक काळाशार फळा. फळ्याच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे भिंतीच्या दुसऱ्या कोपऱ्यात अक्काबाई. अक्काबाई, अक्काबाई म्हणजे कळलं? अक्काबाई म्हणजे मोठी काठी. फळ्याच्या बरोबर खाली भिंतीला लागून एक चौरंग मांडलेला. त्या चौरंगासमोर सुंदर रांगोळी घातलेली. आमच्या कामत सरांना बरोबर माहित असायचं आज कुणाचा वाढदिवस आहे ते. बरोबर 2 दिवस अगोदरच सांगायचे, नवीन कपडे घालून या, वर्गाला पुरे एवढा खाऊ आणा, आई वडिलांनाही बरोबर घेऊन या. मी तर त्या वर्गात प्रथमच गेलेली. त्या वर्गाच्या रीतीभाती किंवा आगोची शिस्त कुणाला माहित. दुसऱ्या वर्गातून एकदम चौथ्या वर्गात जाऊन बसले, म्हणजे त्यावेळी ना त्याला डबल प्रमोशन म्हणत. जर मुलाचा मुलीचा अभ्यास चांगला असेल, वय जास्त असेल, तर ही सोय त्यावेळी मुद्दामच करून ठेवलेली होती. मी 3ऱ्या वर्गाचा अभ्यास मे मध्ये केला. जून मध्ये शाळा सुरू व्हायच्या वेळी परीक्षा दिली आणि कामत सरांच्या म्हणजे 4थीच्या वर्गात जाऊन बसले. सर फारच कडक, पोरा पोरींची ब्र काढण्याची हिंमत नव्हती. वाढदिवस म्हटलं तर काही विचारूच नका, त्यांचा खाक्यास निराळा. वाढदिवसाचा आनंद बाजूलाच, त्यांची बोलणीच ऐकावी लागायची. त्यांनी एक पद्धतच घालून ठेवली होती, ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी नटून थटून यायचं, सर्वांना खाऊ द्यायचा, पहिल्या वर्गापासून ते 4थी पर्यंतच्या शिक्षकांना नमस्कार करून यायचा, मग चौरंगावर मांडी घालून बसायचं. त्यावेळी त्यांचे पालक हजरच असायला हवे. तेही खुर्ची बाजूला टाकून बसलेले असायचे. वर्गातल्या तिच्या मैत्रिणींनी किंवा मित्रांनी तिच्या किंवा त्याच्याविषयी 4-5 शब्द बोलायचे. मग अशा वेळी भांडखोर पोरपोरी मुद्दामच तिच्या गुणांऐवजी अवगुणांवर बोट ठेवायचे. ती किंवा तो किती मस्ती करतो, वर्गात बेशिस्त वागतो, भांडण करतो वगैरे वगैरे सांगायचे. वाढदिवसाच्या आनंदावर विरजण पडायचं. पालकांनाही थोडं वाईट वाटायचं, पण त्यामुळे त्यांना कळायचं आपला मुलगा मुलगी शाळेत नेमके काय करतात ते. आणि मग सर्वात शेवटी कामत सर बोलायचे, ज्या मुला मुलींनी सहाऱ्या सांगितल्या असतील, अवगुण दाखवले असतील, त्यांचे दात त्यांच्या घशात घालायचे, त्या मुलीच मुलाच तोंड भरून कौतुक करायचे, पाठीवरून हात फिरवायचे, म्हणायचे मी कौतुक केलं म्हणून शेफाळून जायचं काम नाही, मैत्रिणींनी सांगितलेलं लक्षात ठेवायचं, तसंच वागायचं, काय म्हणतो मी सर? असं बोलले म्हणजे मानसिक तणाव कमी होऊन जायचा, तर कधी कधी खूप वाढायचा। खरोखरच दंगेखोर पोरगा असेल तर वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा अक्का बाई पार्टीत बसल्याशिवाय राहायची नाही, शिस्त लावावी तर कामत सरांनीच। व्हरांड्यातून फिरताना पहिली ते चौथीचे वर्ग पार चिडीचे, वर्गातल्या शिक्षकांना कामत सर असल्याची जाणीव व्हायची। आगो कामत सर, उंच गोरे पान, शरीराने थोडे स्थूलच, खादीचा पांढरा बुशर्ट, खाकी अर्धी चड्डी, गाईसारखा गळ्यात स्कार्फ, कमरेला कातडी पट्टा, त्याला लोंबकळत असलेली शिट्टी, डोक्यावर उन्हाळ्याच्या दिवसात फक्त गांधी टोपी, बाकी इतर वेळेला व्यवस्थित तेल लावून भांग पाडलेले केस, मोठे छान रुबाबदार व्यक्तिमत्व होत। बरोबरीचे सहकारीही त्यांच्या समोर कधी घडाघडा बोलायचे नाही, ते विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देत। तर असे हे आत्माराम गोविंद कामत सर, आ गो कामत, एकदा त्यांनी मला सांगितलं, परवा तुझा वाढदिवस आहे। झालो बोमला, आता यांना काय सांगायचं, आम्ही वसतिगृहात राहतो, आम्हाला नवे नवे कपडे मिळत नसतात, वाढदिवस तो दूरच, काय करावं कसं करावं? सरांना दुसरं काही सांगण्याची किंवा सत्यस्थिती ऐकवण्याची हिंमतच नव्हती। मनाचा हिय्या करून त्याच दिवशी संध्याकाळी छात्रालयाच्या अधीक्षिका भिडेताईंना भेटले आणि सगळं सांगितलं। भिडेताई म्हणाल्या हा तिच्या आगे एवढंच ना, मग तुला काय झालं एवढंच तोंड करायला? भिडेताई म्हणजे आमचा उत्साह। त्यांनी लगेच मोठ्या दोन मुलींना बोलवून घेतलं, ऑफिस मधलं असलेलं गोदरेजचं कपाट उघडायला लावलं, त्यातली एक दोन गाठोडी सोडली, एका गाठोड्यातून एक चमचम करणारा जरीकाठाचा परकर आणि पोलका बाहेर काढला, म्हणाल्या ए लावून बघा का तिला, बाप रे, डोक्याच्या वर हातभार गेला, पोलका तर इतका ढगळ होता की माझ्यासारख्या चार पाच पोरी एकाच वेळी मावल्या असत्या। आता काय करायचं? त्यांनी काय केलं कसं केलं नाही माहित, पण तेच परकर पोलक मापात करून घेतलं। वाढदिवसाच्या दिवशी शाळेत जायच्या अगोदर मला बोलवून घेतलं आणि मला ते परकर पोलक घालायला लावलं। अहो काय आश्चर्य, किती तरी छान बसलं ते मला, माझ्या आनंदाला पारा वाजायला नाही। मग एक दोन पोरींना सांगून बागेतली फुलं आणायला लावली, वेणीत माळली, गळ्यात मोत्याची माळ घातली, कानातले विणे त्यांनी साडले, माझं सगळं रूपच पालटवून टाकलं आणि त्याच म्हणाल्या पहा बरं कशी मस्त दिसते आमची पोर, कोण म्हणे हिला छात्रालयातली आहे म्हणून? शहरातल्या श्रीमंतांच्या मुलींचे जुने कपडे आम्हाला घालायला देत, त्यावेळी फारस वावग काही वाटत नसे, पण घरच्या मुली आमच्याकडे म्हणजे कोर्ट कमिटेड मुलींकडे वेगळ्याच नजरेनी, अगदी अगदी तुच्छतेने पाहत असत। वाढदिवसाच्या दिवशी वर्गात देण्यासाठी लिमलेटच्या गोळ्या द्यायलाही भिडेताई विसरले नाही। शाळेत त्या दिवशी वर्गातल्या सगळ्याजणी मला आपल्या जवळच बसायचा आग्रह करत होत्या। बऱ्याच मुलांना मैत्रिणींना माहित होतं की मी वसतिगृहात राहते म्हणून। भाषण करताना बऱ्याच मुलींनी हा उल्लेख केला, खूप जणींनी कौतुक केलं, ते यासाठी कि मी सांगितलेल्या गोष्टी कथा सर्वांना मनापासून खूप खूप आवडत होत्या। त्यावेळी कामत सरांना समजलं, ते मला फारसं कधी रागावलेच नाहीत। पण एकदा एका परीक्षेत गणितात नापास झाले म्हणून अक्का बाई अशी पाठी खातली की 2 दिवस हालचाल करता आली नाही. सर रागवायचे, मारायचे, पण नंतर खूप प्रेमही करायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हा मुलांच्या मनात आदरयुक्त भीती होती. त्यांच्या धाकाने आम्ही अभ्यास करायचो. दुसरीतल्या बाई सिंधुताई कुंभोजकरांनी आणि तिसरीतल्या वर्धमानी बाईंनी पण सतत लाड केले. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. आठवणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणायला ते मला पाठवायचे. ज्या मुद्रणालयात ते छापत ते शाळेपासून खूप दूर होत, राजारामपुरीच्या पहिल्या गल्लीत शाळा. येताच तर खूप वेळ जायचा. सर एखादी मैत्रीण बरोबर यायचे. अशा वेळी नेमकी मेधा आठले नावाची मैत्रीण बरोबर यायची. भलती हुशार, चुणचुणीत, पण तितकी चापलूस. येताना म्हणायची, ए ए इंदू, फक्त पहिला प्रश्न बघ ना, अगं मी सांगते ग तुला उत्तर. मला प्रथम भीती वाटत होती, पण नंतर मीही तिच्या आहारी गेले, धीट बनले. हळूहळू करत पहिला दुसरा प्रश्न पाहत पाहत सगळी प्रश्नपत्रिकाच पाहायची. ती तोंडी सोडवतच रस्त्याने चालत राहायचं. प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा फोडलेला आहे हे लक्षातही येऊ नये अशीही बेमालूम चोरी करायचो. मग परीक्षेत जास्त गुण न पडायला काय झालं? पण हे आमच्या दोघींपुरतच. शेवटपर्यंत कधी गुणाला कळलंच नाही. चौथी बोर्डात ती कोल्हापूर जिल्ह्यात तिसरी की चौथी आली. मी मात्र नुसती प्रथम श्रेणीत पास झाले. तेव्हा मेधाला विचारलं, काय मेधा, बोर्डात कोणाचा लग्गा लावला नव्हतास ना? सर्व ठिकाणी इंदू थोडीच भेटते, खळखळून हसत मेधा म्हणाली. असे हे शाळेचे दिवस रमणीय, आनंदी होते. नंतर मी उषाराजी हायस्कूलला गेले, म्हणजे ताराराणी विद्यापीठ. बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षणाचं सोय असलेली ही संस्था. मॅट्रिक झाल्यानंतर DED, STC वगैरे कॉलेज सुद्धा होतं. BEDचे वर्गही भरत. इतकी सुंदर, सुसज्ज, सुव्यवस्थित, भव्य शाळा अजून तरी माझ्या पाहण्यात दुसरी नाही. अभिमान वाटावा अशीच माझी शाळा. 3 मजली, प्रांगणातच भव्य ताराराणीचा खोड्यावर बसलेला पुतळा. शालेय मंदिरात प्रवेश करताच समोर पुन्हा मोठं पोस्टर राणी ताराबाईचं. डाव्या उजव्या बाजूने वर्ग, मोठमोठे जिने, समोरच कार्यालय, तेही अगदी बँकेसारखं. त्याला लागूनच वाद्यांची खोली, जिथे हार्मोनियम, तबला, बासरी, मोठा माईक, 10-12 मुली मावतील एवढी ही खोली होती. गायनाच्या बाई कागलकर बाई त्या तिथूनच उभं राहून ताराराणीची प्रार्थना, मंगलगीत आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणत. प्रार्थना झाली की मुली आपापल्या वर्गात जायच्या. कार्यालयाला लागून मागच्या बाजूने 4-5 हजार मुली मावतील एवढं मोठं मैदान होतं. मैदानात उतरण्यापूर्वी मोठा दगडी प्रचंड असा चौथरा, ज्यावर दर शनिवारी सारा वाद्यवृंद वाद्यांसह उभा राहायचा. बाकी हजारो मुली पूर्ण गणवेशात मैदानावर कवायतीसाठी यायच्या, कधी भारतीयांसाठी सज्ज असायच्या. गुप्तेबाई ध्वनिक्षेपकावरून आदेश सोडू लागल्या की पुरा आसमंत हादरून जायचा. जवळपासच्या 5-6 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात तो आवाज घरोघरी पोहोचलेला असायचा. ओट्याच्या चौथऱ्यावर उभ्या असलेल्या मुलीही वेगळ्या गणवेशात असत. कुणाजवळ ढोल तर कुणाजवळ तळमताशा, ट्रायंगल, बासरी, अनेक वाद्यांच्या तालावर कवायत चालायची. आलेले पाहुणे आमची कवायत पाहून समूह गीत ऐकून स्तंभित व्हायचे, तर कधी मोठमोठी बक्षीसही देऊन जायचे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून डाव्या बाजूला गेलं की व्हीटी काकांची खोली. त्याला लागून माधवराव बागलांनी शाळेला बहाल केलेलं कलादालन. अतिशय सुंदर सुंदर अशी निसर्ग चित्र तिथं ठेवलेली आहे. विवा शिरवाडकरांची गरजा जय जयकार क्रांतीचा ऐकली. मृत्युंजयकार शिवाजी सावंतांना पाहिलं ऐकलं. श्रीमान योगीचे रणजित देसाई, वसंत बापट, गौरी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, एक ना अनेक लेखकांना कवींना पाहण्याचं ऐकण्याचं महत्भाग्य आम्हाला तिथं लाभलं. खरोखरच केवढा मोठा मेवा जो आम्हाला पुढच्या आयुष्यात सदैव पुरेल एवढा या शाळेने दिला. लोक काही म्हणत, शाळेला संस्थेला संस्था चालकाने नावं ठेवत, पण त्यांनी आम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त हे काही जे दिलंय त्याला खरोखरच मोजमापच नाही. कोल्हापूरचं छात्रालय म्हणजे आम्हा मुलींच्या दृष्टीने फार मोठा तुरुंगच वाटत होता. मोठमोठ्या खोल्या, उंच उंच बाहेरून दिसणाऱ्या भिंती, वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वीचं मोठं गेट आणि बाजूचा छोटा दरवाजा दिल्ली दरवाजासारखा. कुणी कुणी मोठी माणसं म्हणजे कार घेऊन येणारे पाहुणे आले तरच तो दरवाजा उघडला जायचा. नारळांची अशोकाची झाडं दोन्ही बाजूला लावलेली, उजव्या बाजूला वॉचमनसाठी पत्र्यांची खोली, त्याला लागूनच समोरासमोर संडास बाथरूमच्या रांगा, बाथरूमच्या मागे लांबलचक पत्र्याची शेड, त्याखाली कपडे धुण्यासाठी मोठमोठे कायम स्वरूपाचे बसवलेले दगड, दोन दगडांच्या मध्ये एक नळ, बाथरूमच्या टाकीतून तिथपर्यंत पाणी आणणारा आणि या दोन्हीच्या मधोमध लाकडाची खोली. अंधारी, लाकडाचा ओलसर कुबट्ट वास हैराण करून सोडणारा. रोज सायंकाळी त्या खोलीत जाऊन दुसऱ्या दिवशीसाठी स्वयंपाकाला लागणारी लाकडं आणावी लागत. त्या खोलीत ती फोडलेली लाकडं एकावर एक व्यवस्थित रचलेली असत, अगदी वरच्या आढ्यापर्यंत शिळीच्या साह्याने. पावसाळ्याच्या दिवसात लाईट लावूनही काही दिसत नसे, मग काका बॅटरी घेऊन यायचे, कोणत्या ओळीतून किती लाकडं काढायची हे तेच सांगायचे. शिडीवर चढायला मजा वाटायची. खरं तर जीव गुदमरायचा, पण त्या लाकडाच्या खोलीपासून स्वयंपाक खोलीपर्यंत हातावर लाकडांची चवड न्यावी लागायची. फोडलेली आणि ओबडधोबड लाकडं हातांची साल्ट काढायची, तर कधी लाकडाचं एखादं धसकटही हातात घुसून आख व्हायची. ते काही लवकर निघायचं नाही. ऐक, सुईनी काढताना तर अधिकच सलायचं. मला रडू यायचं. त्यापेक्षा हे शिडीवर चढून लाकडं खाली टाकणं फार सोपं वाटायचं. बोर्डिंगमधली सगळी कामं आम्ही मुलीच करायचो. पहाटे 5 वाजताच उठावं लागायचं. टन टन टन जोरात बेल व्हायची, पुन्हा विशिष्ट निनादात अशी बेल झाली की भराभर सगळ्या मुली जेवणाच्या हॉलमध्ये जमलेल्या असत. सर्वांच्या अगोदर बोर्डिंगच्या वॉर्डन शारदाबाई समोरच बसलेल्या असत. जिनं प्रार्थना सांगायची ती त्यांच्याजवळ बसलेली असे, बाकी ओळीनं एकमेकींच्या मागे बसायचो. शक्यतो मागं बसणं बरं वाटायचं. प्रार्थना म्हटली की नाही की आम्ही मुली पेंत आहोत काहीच कळायचं नाही. कधी कधी तर फार राग यायचा. प्रार्थना, भजन, लवकर उठणं, पण प्रार्थना चुकवून चालायची नाही. काही मुलींकडे कामं सोपवून दिली होती. इकडे सगळ्याजणी प्रार्थनेला जाऊया की एक दोघी खोल्या खोल्यातून पाहायच्या, कोण झोपलंय, कोण अद्याप प्रार्थनेला आलं नाही यावर त्यांची नजर असायची. संडास 6 आणि मुली 70 ते 80. सर्वांनाच पुढे जायची काही, प्रार्थनेला तर तोंड धुऊन वेळेला हजर राहिलंच पाहिजे. एकदा का प्रार्थना सुरू झाली की प्रार्थना हॉलमध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही. काही वेळेला तर बाई बाहेर उभारायच्या, काही धडकत नसायची गो बाई, एक मिनिटही उशीर झालेला त्यांना चालायचा नाही. प्रार्थना एका सुरात तालात म्हटली जायची. गीताईचा 7वा अध्याय, स्थितप्रज्ञांची लक्षणं, साने गुरुजींची

0: इतर अन्य अशा अनेक प्रार्थना आम्ही घडत असू. संपूर्ण आसनंत शांत स्तब्ध असलेले प्रार्थनेचे सूर सर्व दूरपर्यंत जात असे. त्यावेळी बोर्डिंगचा नियम किंवा औपचारिकपणा म्हणून ते आम्ही म्हणत असू. आणि ते वय सुद्धा फारस कळण्यासारखं नव्हतं. पोपट पंचीसारखं पाठांतर केलेलं आम्ही म्हणत असू. प्रार्थना सहाला संपली की आंघोळी करून घ्यायच्या थंडगार पाण्याने. तिन्ही मोसमात गार पाणी कधी चुकलं नाही. थंडीच्या दिवसात तर फार जीवावर यायचं. आंघोळ नको नको वाटायची. ऐक, पहिला तांब्या अंगावर घेईपर्यंत फार जड जायचं. मग गार पाणी आधी हाताला, मग पायाला, मग तोंडाला, मानेला लावायचं. आणि एकदम भडभड तांबे अंगावर ओतच असायचं. थंडी मग उठल्या कुठे पळून जायची. मग मात्र एकदम छान वाटायचं. कपडे अगदी मोजकेच असायचे. ते पटकन धुवून व्हायचे. अंगाला लावायला लाईफ बॉय तांबडा आणि कपड्यांसाठी 501 बार महिनाभर पुरवावा लागायचा. 100 ग्रॅम खोबऱ्याचं तेलही मिळायचं. दर महिन्याच्या 5-6 तारखांना हे तेल साबण मिळायचं. मोठ्या काटकसरीनं तेवढं महिनाभर पुरवावं लागायचं. खेड्याच्या मुली असायच्या. आपलं घर सोडून आल्या की पहिले काही महिने त्यांना फार जड जायचे. वेळेवर उठायचं, प्रातर्विधी वगैरे आटपून प्रार्थना म्हणायची त्यांना फारच अवघड वाटायचं. खेड्यापाड्यातून आलेल्या या मुलींना एकदमच हे सगळं नवीन वाटायचं. त्यांच्या गावी घरी असे कुठले आले संस्कार? उघड्यावर संध्यासला जावं, उघड्यावर आंघोळी वाघोळी केल्या तर केल्या, नाही तर नाही केल्या. 4 दिवस केसांना तेल नाही की फणी नाही. बचावच उवा भरलेल्या शेंबड्या मेकड्या गावंढळ कोरी प्रथम अगदीच बुजऱ्या आणि घाबरलेल्या असायच्या. त्यांच्या घरी 2-4 दिवसाला मासाचं जेवण तर इथं एकदम शाकाहारी, फारसं तिखट नसलेलं पण सत्वयुक्त जेवण. पण त्यांना ते नकोसं वाटे. प्रथमच शहरात आलेल्या या मुलींना वळण लागायला 2-3 महिने सहज लागायचे. कधी प्रेमानं बोलून तर कधी पट्टीचे फटके खाऊ. तरीही काही जणी सणावाराला म्हणून गावी घराकडे गेल्या की परत यायच्याच नाही. अशा भित्र्या, आपलं भविष्य न समजणाऱ्या कित्येक असमंजस मुली खरी राहिल्या. ज्या खरी राहिल्या त्या खरीच. त्यांना पुढं काही शिक्षण घेता आलं नाही. पण इथं छात्रालयातले नियम वळण कठीण वाटले तरी ते त्यांच्या फायद्याचं आहे हे समजून उमजून घेणाऱ्या मुलींनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं. आज कित्येक मुली डॉक्टर आहे, कोणी शिक्षिका, कोणी मुख्याध्यापिका, तर कोणी ग्रामसेविका, अन्य चांगल्या पदांवर आहेत. याचं सर्व श्रेय या संस्थेचे मूळ संस्थापक कैलासवासी गोविंदराव आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांनाच द्यावं लागेल. त्यांनी स्वतःच्या दानशूर वृत्तीमुळे आणि शिक्षणाचं महत्व जाणल्यामुळे खेड्यापाड्यातल्या मुलींना आणि विशेषतः हरिजन, मांग, महार, ढोर, चांभार या मुलींसाठीच हे वसतिगृह स्थापन केलं. ज्या खेड्यात 4थीच्या वा 7थीच्या घरी शाळा नाही अशा मुली या कोल्हापूरच्या जवळपासच्या खेड्यापाड्यातून इथे शिकायला यायच्या.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचा.

0: असे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक असे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत
1: आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
0: एफ एम वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत
2: विवेकानंद का जन्म

0: आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 एफएम वर.
2: शत्रु की निगाह
3: भारत भिगासत
2: भारत करता है.
1: विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 एफएम.
4: विद्या श्रीराम तिवारी.

0: श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.
1: वृक्ष की उपकारिता को इसके सभी

0: उन्होंने कहा। उदय हुआ अपने देश वालों तक निरंतर।
1: श्रोतहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग। स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। ऐकूयात कार्यक्रम वतन का राग।

श्रुतीहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान श्रुतीहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

अस्मर स्कूली करें। वतन का राग सुनने वाले सभी श्रोता

रामकृष्ण हरी। सुख ही मानसिक अवस्था आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे। तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितकेच तुम्ही सुखी राहाल। ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं। बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं। हो, तरी देखील इतरांच्या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं। म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्याचा काही अर्थ नसतो। सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत असतो। राम

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 12 सप्टेंबर हा दिवस जगाच्या लष्करी इतिहासातला आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सारागढीची ऐतिहासिक लढाई. 12 सप्टेंबर 1897 रोजी जगातील सर्वात अद्भुत आणि अंगावर रोमांच उभी करणारी लढाई लढली गेली. ब्रिटिश इंडियन आर्मीच्या 36 शीख रेजिमेंटच्या अवघ्या 21 शूर जवानांनी तब्बल 10,000 पश्तून अफगाण आक्रमकांविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला होता. युनेस्कोने या लढाईची गणना जगातील 8 सर्वात महान लास्ट स्टँड्स मध्ये केली आहे. दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्र दिन. विकसनशील देशांनी एकमेकांच्या आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक विकासासाठी एकत्र येऊन सहकार्य करावे यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज जागतिक क्रीडा विश्वातील एक महामेरू आणि भारताच्या ज्येष्ठ संसदपटूची जयंती आहे. अमेरिकेचे महान धावपटू जेसी ओवेन्स यांची आज जयंती. 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हिटलरच्या समोर सलग 4 सुवर्णपदकं जिंकून त्यांनी वर्णद्वेषाचा अहंकार धुळीस मिळवला होता. फिरोज गांधी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, निर्भीड पत्रकार आणि लोकसभेतील आक्रमक संसदपटू फिरोज गांधी यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. संकट किंवा शत्रू किती मोठा आहे याने फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुमच्या मनात लढण्याची जिद्द किती अढळ आहे. विजय हा संख्येवर नाही तर तुमच्या एकजुटीवर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असतो. आणि आजची बोधकथा. 12 सप्टेंबर 1897 सकाळ. उत्तर पश्चिम सरहद्दीवर असलेल्या सारागढीच्या छोट्याशा लष्करी चौकीला सुमारे 10,000 पश्तून आक्रमकांनी वेढा घातला. त्या चौकीवर उपस्थित होते अवघे 21 शीख सैनिक, ज्यांचं नेतृत्व करत होते हवालदार ईशर सिंग. मुख्यालयाकडून वायरलेसवर निरोप आला, आम्ही लगेच कुमक पाठवू शकत नाही, शक्य असेल तर चौकी रिकामी करा आणि मागे फिरा. हवालदार ईशर सिंग यांनी आपल्या 20 साथीदारांकडे पाहिलं आणि विचारलं, मागे फिरायचं की लढायचं? त्या 21 जवानांनी एका आवाजात उत्तर दिलं,

चौकीचा सिग्नलमन गुरमुख सिंग यांनी शेवटचा संदेश पाठवला. शत्रू आत शिरला आहे, मी आता वायरलेस बंद करून बंदूक हातात घेतोय. त्या 21 जवानांनी स्वतःचे प्राण दिले पण शत्रूला पुढे जाऊ दिलं नाही. त्यांच्या या अफाट शौर्यामुळे ब्रिटिश संसदेत सर्व खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजून त्यांना मानवंदना दिली होती. तात्पर्य हेच, तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य कितीही कठीण असलं तरी कधीही माघार घेऊ नका. निष्ठा आणि शौर्य माणसाला काळाच्या पलीकडे अमर बनवतं. तेव्हा शांत चित्तानं संकटाचा सामना करायला शिकलं पाहिजे. आणि हो, आज शनिवार आहे, आठवडाभराचा ताण पूर्णपणे विसरून आपल्या कुटुंबासोबत छानपैकी वेळ घालवा, गप्पा करा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अढळ धैर्यात एकजुटीत असते. जोपर्यंत तुमचं मन खंबीर आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयरेमध्ये मी रजा घेते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

శ్రీరామ సమర్థ. నామ అభిమానాచా నాశ కర్తే. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्ते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळेस त्याचे स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते. म्हणून दोन्ही प्रसंगी कर्ते पण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे. खोटे कर्ते पण घेतल्यामुळे खरे रडावे लागते. लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. मनुष्याच्या हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामा शरण जावे. जगात अनेक शोध लागतात, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचे शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढत असतो पहा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली. दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचे लग्न 5-6 वर्षे कुठेही जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले. त्यावर त्याला कोणी विचारले, मग 2-4 वर्षे आधीच का नाही केलेत?

जेव्हा तो म्हणाला त्यावेळी नाही जमले. मग आता जमले म्हण की मी केले असे कशाला म्हणतोस. असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितलाय. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही, म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसे न व्हावे. आजचे बोधवचन: सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. जानकी जीवन स्मरण. जय.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, गांजर गवत म्हटलं की अंगावर काटा येतो आणि का बरं नाही यावा. गांजर गवताचे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसतात. शरीरावर होणारे दुष्परिणाम, पिकाचं कमी उत्पादन करण्याकरता होणारे परिणाम, पर्यावरणामध्ये होणारे दुष्परिणाम, एकंदर गांजर गवतामुळं अनेक तोटे आपल्याला संबोधतात आणि ते आज वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. तर या गांजर गवताच्या व्यवस्थापनाकरता एकीकृत तण व्यवस्थापनाचा भाग म्हणून मेक्सिकन भुंग्याचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो, किंवा मेक्सिकन भुंगे वापरून या गांजर गवताचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. तर हे मेक्सिकन भुंगे आणि गांजर गवताचं व्यवस्थापन याची संकल्पना काय आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. मेक्सिकन भुंग्याद्वारे गाजर गवताचं व्यवस्थापनाचे प्रयोग मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग परभणी येथे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. या किडीचे जे प्रौढ भुंगे आहेत ते मळकट पांढरे असून त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. प्रौढ भुंगे आकाराने मध्यम, 6 मिलीमीटर लांब. मादी भुंगे हे नरापेक्षा मोठे असतात. अंडी अवस्थेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असतो. अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या वरील भागातील पाणी खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्याचे थांबवितात. अळीच्या 4 अवस्था असून पूर्ण वाढलेल्या अळ्या रंगाने पिवळ्या असतात आणि कसली हालचाल न करता सुस्त होऊन जमिनीवर कोश अवस्थेत जाण्यासाठी पडतात. अळी अवस्था ही साधारणतः 10 ते 11 दिवसाची असते. कोश अवस्था 9 ते 10 दिवसाची असते. कोश अवस्थेत मातीत गेलेले भुंगेरे जमिनीतून निघतात. सर्वसाधारणपणे एक मादी भुंगा 2000 अंडी देतो आणि हे भुंगे 2 ते 3 महिने जिवंत राहून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात. पावसाळ्यात साधारणतः जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करत असतात. नोव्हेंबरनंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडून बसतात, किंवा त्याला आपण सुप्त अवस्थेत जातात असंही म्हटलं तर चालेल. आणि पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखाद्या वातावरणात एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा सोडण्याची गरज राहत नाही. गाजर गवताच्या उच्चनासाठी शेतात प्रति हेक्टर 500 भुंगे सोडल्यास हे भुंगे स्थिर होऊन आवश्यक तेवढे व्यवस्थापन करतात. भुंगे सोडण्यासाठी अशा जागेची निवड करावी की जेणेकरून शक्यतो मनुष्य प्राणी मात्राचा शिरकाव तेथे होणार नाही. तर गाजर गवताच्या व्यवस्थापनासाठी मेक्सिकन भुंगे हे अतिशय प्रभावीपणे काम करतात हे याबद्दल दुमत नाही. परंतु याच्यावरच नुसतं मेक्सिकन भुंग्यावर अवलंबून न राहता एकीकृत तण व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून हे मेक्सिकन भुंगे जर आपण त्याचा एक भाग म्हणून वापरले तर गाजर गवताच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी ठरू शकतात. याकरता अधिक माहितीसाठी आपण मराठवाडा कृषी विभागाचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळू शकता आणि आपल्याला याचा वापर करून नक्कीच फायदा होईल. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छासुद्धा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्स पासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉन पर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खान्देश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खान्देशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
1: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं आहे. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत आर शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज, सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
0: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
1: MBBSच्या काळातले अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो. कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठेही जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13 गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात. आणि त्यापेक्षा महत्वाचं ना की तशा याच्यात सुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथं सुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकलने प्रवास तिथे केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं. आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरचे आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्या याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर एकचं हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथे असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते, आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथे मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते,
0: तर
1: मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचं पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग तर ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला, आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी. आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुप सुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
0: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात. तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
1: MBBS मध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते. हे पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3 उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीस आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातल्या मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आणि मग नाही आपण यातच करायचं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आलात, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
1: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातोय आणि बरं कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रमुख आहे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युजली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही पहिल्यांदा, एक थोडीशी मनात भीती होती. पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली एक नैसर्गिक त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाचे अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
0: परिवर्तन
1: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
0: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
1: हो,
0: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमका त्याबद्दल सांगा ना मला.
1: मी 2007 ते 2010 माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो. जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते, तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांच्या त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथंच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होते आणि त्याच सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती, आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये. आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
0: अभिनंदन.
1: त्यानंतर त्याचाच पुढचं पुढे धागा पकडून 2009 कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन, म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते, राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती. आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा. आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असतं, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009.
0: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमके?
1: ऍक्च्युली VCD म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे ओपन म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपा असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात. आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्या त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा, आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बरेच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता.
0: पण बऱ्याच रेअर केसेस असतील,
1: बऱ्याच रेअर केसेस असतात. हे व्हिडिओ प्रेझेंटेशनसाठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
1: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे, आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 2011 मी तिथे केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो. आणि तिथं 2011 आम्ही सुरुवातीला 3 मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून. आणि त्यानंतर आता 14 माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून हे केलेलं आहे. आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्व हे करतो, समजा सर्दी, ॲलर्जी, दमा, खोकला, निमोनिया, नंतर कोविड. अलीकडच्या कोविडच्या जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता, तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो. आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन, शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत, लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले. आणि 2011 जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे, त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झालेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर, इवन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेव्हा घेतलेले आहे. आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं, लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपले ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स, मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
0: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्या निमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो. खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
1: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं, सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इवन डॉक्टर आमच्या लेवलवर पण, की कारण नवीन आजार काय आहे त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली, पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इवन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी, कोविड आजार आहे श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथे आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या ह्याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन, जी काय समजा ते PPE किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं. आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इवन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशालिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती. आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हीच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 आम्ही पेशंटमध्ये असायचो. तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
0: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: तर डॉक्टर, आपल्या मते अस्थमा, ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतेत असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं, आत्तापासून कसं काय होणार. तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याचे पूर्ण सिम्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, बीपी झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढे पुढे थोडा थोडा सरकतच राहतो. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियक कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमाने हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो खूप छान प्रकारे. बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का, मला इतका आणि त्या याच्यात एक्झॅक्टली. आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरी सुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे. या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचा एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं.
3: छान असं.
1: तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
3: बरोबर.
2: रेडिओ मन भाबन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील असं काही आहे का?
1: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषध तितके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते पण आता चांगल्या चांगल्या प्रकारची औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्ष घेत राहतो. हा मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
3: अच्छा.
1: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं आहे तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हां, ते वरच्यावर असे घ्यायला नको, ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये, डॉक्टरांच्या मॉनिटरिंगखाली घ्या, ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही. तर आता युजुअली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांनी तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या मग त्या याच्या स्वस्तातलं औषध, मग स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात, पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
3: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
1: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं, आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या, त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं, आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे, आणि तिथं देखील आपल्या पी जी स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: मग या निमित्ताने आपच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
1: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, ते क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून, रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका, ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा. आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या,
3: हे अगदी फार महत्वाचं.
1: कारण बघा, टॉपर्सला कुठंच अडचण नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठेतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
3: अगदी बरोबर.
1: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
3: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते. आणि कुठंतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
3: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण, उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातून बरीच माहिती आम्हाला मिळते आहे. पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स, त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
1: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्टी येतात त्या आम्ही अवेलेबल करतो. आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो. त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर ही एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येते ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
3: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
4: रेडिओ मनभवन 90.8 FM, always heart touching.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ओपन लिंक्स फाउंडेशन, जिल्हा परिषद जळगाव आणि रेडिओ मनभावन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या खास कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांचा प्रवास, त्यांचे उपक्रम या सर्वांबद्दल त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करत असतो. आजसुद्धा आपल्यासोबत आहेत श्रीमती आशा भागवतवाणी, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथून त्या आलेल्या आहेत. आणि आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्या शाळेचं कार्य कसं चालतात, कुठले कुठले उपक्रम ते राबवतात या सगळ्या गोष्टींबद्दल. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद. आणि सर्व श्रोतांनाही नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला विनोबा ऍप तर्फे रिवॉर्ड मिळाला. मला सांगा ना, तो रिवॉर्ड नेमका कुठल्या उपक्रमाबद्दल तुम्हाला मिळाला?
1: तो मला स्पर्धा परीक्षा, त्यांचा जे स्पर्धेचा एक कॉलम आहे त्याच्यातून मिळाला आहे. तर महावाचन कविता सादरीकरण या गटातून मला तो पोस्ट ऑफ द मंथ हा त्यांचा अवॉर्ड मिळालेला आहे.
0: अरे वा, कितव्यांदा हा अवॉर्ड मिळतो तुम्हाला?
1: खरं तर मी ह्याच म्हणजे मागच्याच महिन्यात प्रथम सुरुवात केली आणि पहिल्याच महिन्यात मला जिल्हास्तरीय
0: क्या बात है
1: पारितोषिक मिळालेलं आहे.
0: अभिनंदन पुनश्च एकदा. कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत तुम्ही घेत असतात विद्यार्थ्यांसाठी?
1: तसं मॅडम, माझी सर्व्हिस झाली आहे 20 वर्षाची.
0: बर.
1: आणि 20 वर्षाचा तो अनुभव म्हणजे वेगवेगळ्या शाळांवर काम करण्याचा आहे. आता ज्या शाळेत मी कार्यरत आहे तिथं मी सप्टेंबर 2025 आलेली आहे आणि तिथं पण सगळे उपक्रम तेच मी राबवते. पण त्याच्या अगोदरही ज्या शाळा होत्या तिथंही आम्ही खूप छान उपक्रम राबवले आणि तेच सर्व उपक्रम आता इथं. जसं की आम्ही कृतीतून शिक्षण, म्हणजे आता जी 14 खडी आली आहे, पूर्वी आपण 12 खडी शिकवत होतो, त्यात 2 स्वर ऍड झाले आणि ती 14 खडी. मुलांना ते कका की ते म्हणतात पण ते ओळखता येत नाही किंवा वाचनाच्या वेळेला ते त्यांना लक्षात नाही राहत. मग कृतीची जर जोड दिली तर मग ते लक्षात राहतं का असा विचार करून अगदी प्रत्येक अक्षराला कृती दिलेली आहे आणि त्यांच्या काना मात्रा विलांटीलाही कृती दिली आहे. अगदी तालासुरात नाचत गात ते 14 खडी पाठ करतात आणि 8 दिवसात मुलगा म्हणतो की हा मला हे वाचता येत. जे आता मी ह्या शाळेत जेव्हा बदलून आली मॅडम तर 3री 4थीच्या मुलांनाही कॉन्फिडन्स नव्हता की मला वाचता येतं. अर्थात अक्षर ओळख होती पण हा मॅडम मला वाचता येतं असं जर विचारलं येतं का तुला तर मग कॉन्फिडेंटली नाही म्हणत होते. तर मग तेव्हा मी हे उपक्रम सुरू केला पुन्हा एकदा नव्याने आणि पुढच्या महिनाभरात मला रिझल्ट असं दिसलं की अगदी 4थीचा जो मुलगा म्हणायचा की नाही ना मॅडम एवढं नाही येत, तो म्हणतो मॅडम मला हे पूर्ण येतं मी म्हणून दाखवू का. असं छान मुलांचं रिस्पॉन्स मला मिळाला.
0: वा वा. एखादं उदाहरण जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की कशा स्वरूपाचं गायडन्स तुम्ही त्यांना देत असता?
1: प्रथमतः ना मॅडम मला असं आई होऊन त्यांच्याशी वागायला फार आवडतं. म्हणजे प्रत्येक मुलांना ना पहिले समजून घ्यावं लागतं आणि त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागतं,
0: त्यांच्या कलाने घ्यावं लागतं.
1: एकदा जर का त्या मुलामध्ये काय गुण आहेत आणि त्यातले जे आपण म्हणतो ड्रॉबॅक्स ते पण जर लक्षात आले आणि त्यानुसार जर आपण त्यांच्याशी वागलो ना तर मग ते खूप खुलतात. जसं की 4थीची आमची एक नंदिनी होती आहे आता शाळेमध्ये, तर ती बोलणार नाही आणि बघणार पण अशी आपल्याकडे. तिला अगदीच पण मग जेव्हा जाणून घेतलं की तिला ना थोडस समजा काही मुलांचं अध्ययन क्षमता थोडी कमी असते, गती कमी असते, मग ती इग्नोर झालेली होती थोडस त्या बाबतीत. मग तिला जेव्हा पुढे घेऊन अगदी मी तिला खुर्ची बसायला दिली मॅडम माझ्या बाजूला आणि तिला सांगितलं की तू पण आहे ह्या शाळेतली एक
0: अस्तित्व, एक
1: महत्वाची आहे, तू पण विद्यार्थिनी माझ्यासाठी आणि तुला पण हे सगळं तुझं पण आहे, म्हणजे जणू काही माझे असे काही संबंध नाही हो याचं जे चाललंय ते मी आपली बसायला येते.
0: ती अलिप्त असायची आधी.
1: मग तिच्याकडे थोर अधिक लक्ष दिलं गेलं. मग आता आमची नंदिनी ना प्रत्येक काही घ्यायचं असलं मॅडम मी असं म्हणून पहिल्यांदा पुढे येते आणि तिच्यातला तो जो आता नाही मला काही येणार नाही हा जो काही न्यूनभाव होता ना तो पूर्णपणे बदलला आहे. आणि जरी तिला येत नसलं तरी पहिला हात आमची नंदिनी करणार, हसत म्हणणार की हो मॅडम मी पण करू शकते किंवा मी करते.
0: तिच्या आतला जो न्यूनगंड होता तो कुठेतरी कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि तिला आपलंसं केलं आणि नंतर तिला तिचा आत्मविश्वास सुद्धा वाढवला. खूपच छान. शिक्षकाचं खरं हेच महान कार्य, आपण जे म्हणतो ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तर यासारख्या उदाहरणातून नक्कीच आपल्याला ज्वलंतपणे बघायला मिळत असतं. आणखी कुठले अनुभव तुमचे आहेत आतापर्यंतच्या प्रवासातले की जे तुम्हाला वाटतं मी या ठिकाणी शेअर केले पाहिजेत?
1: नक्कीच, एक अनुभव आहे माझी पूर्वीची शाळा आहे जी प्राथमिक केंद्र शाळा वावडदा. मॅडम, वावडदा शाळेमध्ये एक विद्यार्थी होता माझ्याकडे, खरं तर ते दोघं भाऊ होते, एक तिसरीला आणि एक अक्षरशः म्हणजे त्यांच्या घरचं वातावरण असं होतं की आई नव्हती. आणि जेव्हा तो पहिलीला आम्ही त्याला दाखल केला, माझ्याकडे जोड वर्ग होता त्या दिवशी, नेमके दोघं भाऊ माझ्या वर्गात होते त्या वर्षी, पहिलीला एक आणि तिसरीला एक. तर तो तिसरीचा तरी नॉर्मल मुलांमध्ये असं राहणं किंवा शांतपणे बसणं असून, हा पहिलेचा ना वर्गात बसायलाच तयार नव्हता, फक्त बाहेर फिरणं आणि मे बी मधल्या सुट्टीत मागून खाणं हेही त्याचं, म्हणजे अगदी त्याला बोलणारं कुणीच नव्हतं. वडील ड्रायव्हर होते तर ते त्यांच्या मामानीशी बाहेर जात होते. आजी होती म्हातारी जी बघूच शकत नव्हती, असं फक्त करून देणं मुलांना खाऊ घालणं इतपत होतं. म्हणजे जेव्हा थोडं थोडं त्याचं बॅकग्राऊंड मी बघितलं आणि समजलं, आम्ही स्वतः त्याच्या घरी पण जाऊन आले की नेमकं हे असं का चाललंय, व हा असं का मागे बाहेरून मागून का खातोय, की घरी कोण नाही का करणारा, किंवा मग कोण आहे, आई आहे किंवा नाही असं. म्हणून मग जेव्हा सगळी त्याची परिस्थिती कळली तेव्हा मग लक्षात आलं की अरे याला थोडं अजून आपल्याशी जोडणं महत्वाचं आहे. त्यानंतर तिथेही हीच टेक्निक होती मॅडम, त्याला सर्व वर्ग समोर आणि तो माझ्या बाजूला एक खुर्चीवर, त्याला अक्षरशः खुर्ची देऊन तेव्हाही बसवलेलं होतं. नाव इतकं सुंदर, आजही आठवतं, पुष्कर, म्हणजे आपल्या घरातलं बाळपण नसेल इतका सुंदर, इतका गोरापण आणि असं एकदम छान, म्हणजे व्यक्तिमत्व इतका गोंडस होता ना की त्याच्याकडे पाहिल्यावर वाटत नव्हतं की मे बी की त्याच्याकडे मागे बॅकग्राऊंड असं असू शकतं. आणि त्यानेही मग तेवढाच छान प्रतिसाद दिला, वर्गात बसणं किंवा मुलांमध्ये सोबत अभ्यास करणं. आणि नंतर असं झालं की तो असं छान येऊन बसायचा माझ्याजवळ, डबा खाताना पण अभ्यास करताना पण. म्हणजे मुलांना जर आपण एक जुळवणूक केली ना आता त्यांच्याशी निर्माण केलं तर नक्कीच त्यांच्यामध्ये खूप बदल होऊ शकतो.
0: छान छान. कृतियुक्त शिक्षण तुम्ही मगाशी म्हणाल्या, आणखी कुठले कुठले असे उदाहरण आहेत की ज्यातून मुलं शिकतात, घडतात?
1: मुलांना मॅडम प्रत्यक्ष अनुभव हा पण खूप महत्वाचा असतो. जसं की आता आम्ही सगळ्या शाळांमध्ये उपक्रम राबवतोच, बालानंद मेळावा आहे, त्याच्यामध्ये आम्ही बाजार भरवतो, मुलं स्वतः घरी घरून पदार्थ बनवून आणतात आणि मग आम्ही गावातल्याच पालकांना आणि काही लोकांना आणि आम्ही स्वतः पण तिथं त्यांच्यासोबत जाऊन ते बालानंद मेळाव्यामध्ये खरेदी विक्री होते, त्यांना काहीतरी आपण विकलं, इतके आले, इतके जमले, मॅडम माझं तर इतकं गेलं संपलं, याचा एक अनुभव त्यांना मिळतो प्रत्यक्ष. तसंच आम्ही त्यांना आता याच्या विनोबा एक खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालं आहे, विनोबा थ्रू पण एक विविध उपक्रम आम्ही सुरू केले आहेत आता, की जसं त्यांच्यामध्ये कविता वाचन आहे किंवा क्रिएटिव्ह रायटिंग हा एक खूप सुंदर त्यांचा पार्ट जो मला आवडला आहे. म्हणजे खरं तर आमच्या जिल्हा परिषदचे प्राथमिक मुलं वाचन आणि लेखन याच्यासाठी आम्ही झुंजत असतो, कारण त्यांचं म्हणजे मूळच ते आहे, समजा त्यांचं सामाजिक सगळंच घरून पण तितकं, तर सगळ्याच समस्यांना तोंड देत आम्ही त्यांना वाचन आणि लेखन मध्येच ते निपुण व्हावे. खरं तर निपुण हा उपक्रम महाराष्ट्राचा आपला चालू आहे, तर त्याच्यासाठी झुंजत असताना जेव्हा एखादा विद्यार्थी खरोखर टॅलेंटेड आहे आणि त्याच्यामध्ये जिद्द आहे की चला बो मॅडम सांगतायत तर मी करतोय, तर मग क्रिएटिव्ह रायटिंग हा खूप छान एक उपक्रम आहे विनोबाचा, त्याच्या थ्रू पण मी माझ्या एका विद्यार्थिनीला काही विषय जे विनोबा देतात त्याचे तिला म्हणते की तू दोन तीन ओळी लिही, त्यातलं शुद्धलेखन हा विषय मग गौण
0: असतो, बरोबर,
1: आपण नंतर करेक्ट करतो, पण मग तिचे विचार किंवा तिला काय वाटतं आहे तिचे शब्द हे त्याच्यातून ते विचार पण करायला लागतात, की जे बऱ्याच वेळा शिकवण्यामध्ये ना आमचंही मे बी थोडस दुर्लक्ष कधी कधी ह्या गोष्टींकडे होतं, की विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करून ते केलं पाहिजे. तर ह्या उपक्रमामुळे मला त्या माझी जी विद्यार्थिनी आहे तिच्यात जाणवलं की तिचं आता स्वतः पण विचार करायला लागली, कारण वाचता लिहिता गुणाकार भागाकार हे तिला येतात, त्याच्या पुढे काय, तर मग त्याच्या पुढचं हे तिची पायरी जी आहे ना ही ह्या उपक्रमातून खूप, म्हणजे मला वाटलं की तिला खूप फायदा झाला, याचा
0: क्रिएटिव्हिटीला वाव मिळतं नक्कीच. खूप छान. तुमच्या आतापर्यंतचा 20 वर्षांचा अनुभव आहे, तर आतापर्यंतच्या प्रवासातला एखादा अविस्मरणीय क्षण की मी विसरूच नाही शकत असा काही आहे का?
1: खर तर मी आता सांगितलं तसं तो पुष्कर जो
0: आठवणीत
1: राहून गेलेला आहे. आणि अविस्मरणीय क्षण म्हणण्यापेक्षा लोकांच्या म्हणजे पालकांच्या विशेषतः बदली झाल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया असतात मॅडम,

0: तुमचं स्लोगनच आहे हार्ट टचिंग, पण तुमचे अनुभव नक्कीच हार्ट टचिंग आहेत हे सुद्धा आपल्या संवादातून जाणवतच आहे. मॅडम, डिजिटलायझेशन जे झालेलं आहे सध्या शैक्षणिक क्षेत्रात, चांगलं आहे, परिवर्तन आहे, तुम्हाला कसा त्याचा बेनिफिट होतोय?
1: अर्थात काळ बदलतो आहे आणि बदलत्या काळानुसार हे जे विविध तंत्रज्ञान आता समोर येत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खरं तर खूप लाभदायक आहे. त्याच्या दोघं साईड्स आहेत, पण मग आपण जर शिक्षण क्षेत्रात एक शिक्षक म्हणून जर आपण त्याला योग्य पद्धतीने हाताळलं तर मुलांसाठी खूप खूप असं छान आहे ते, कारण मुलांच्या म्हणजे कक्षाच रुंदावून जातात सगळ्याच बाबतीत. की जे जिथपर्यंत एखाद्या वेळेला आपण अपूर्ण पडू शकतो, पण त्यांना आलेली समस्या आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत त्याला एआय द्वारे आपण अजून छान पद्धतीने न्याय देऊ शकतो असं मला वाटतं.
0: वा वा, विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: मी पूर्वीच म्हटलं तसं, विनोबा ऍप एक असं उत्तम असं प्लॅटफॉर्म आहे आमच्या शिक्षकांसाठी, विशेषतः आमच्या विद्यार्थ्यांसाठी. मी आता माझे खरं तर माझे 20 विद्यार्थी मॅडम अहिरे खुर्दला, आणि आता वन मॅन शो चालू आहे, म्हणजे मुख्याध्यापकही मीच आहे आणि उपशिक्षिका पण मीच आहे. पण त्यातही आम्ही जेव्हापासून मी विनोबा सुरू केलं तर एक वेगळा उत्साह, एक वेगळी एनर्जी मला माझ्या स्वतःमध्ये पण मुलांमध्ये पण जाणवते आहे, आणि त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतो आहोत. उपक्रम सादरीकरण होत आहे, त्यानिमित्ताने मुलांपर्यंत अगदी शेवटच्या मुलापर्यंत आम्ही सगळे उपक्रम पोहोचवतो आहोत. तर विनोबाने हे आम्हाला प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आहे, आणि बरं नुसतं उपक्रमापुरतं मर्यादित नाही ठेवलेलं आहे, विनोबाने विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्याच्यातून बक्षिसं मिळतात. आता आमच्या मुलांना जे स्माईली आम्ही मी सगळ्यांना वाटले त्यांच्या चेहऱ्यावर खरोखर स्माईल होतं. ते मिळालेलं पाहिजे, जे बक्षीस छोटंसं का असे ना, पण अरे आपण हे केलं होतं आणि ते जिल्हा स्तरावर जाऊन आपल्याला हे बक्षीस मिळालंय, याचं कौतुक असतं मुलांना आणि एक प्रेरणा पण मिळते त्याच्यातून. अर्थातच की मॅडम आपण पुढे पण करूया. आणि जेव्हा स्पेलिंग बी साठी मुलं विद्यार्थ्यांनी तयार करते आहे तर त्यांच्यातही बराच फरक जाणवतोय, की जे एक दोन स्पेलिंग तयार करावे पाठांतरासाठी, पण जे मागे पुढे बघत होते ते 10 स्पेलिंग दिल्यानंतर 2 दिवसात आरामात करून आणतात.
0: वा वा वा, एक वेगळा उत्साह.
1: हा उत्साह एक एनर्जी आम्हाला जाणवते, पॉझिटिव्ह एनर्जी की काहीतरी बदल घडतोय अजून छान.
0: वा वा, ज्ञानदानाचं हे कार्य करत असताना अनेक आव्हानं सुद्धा येत असतात, कुठल्या कुठल्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागत असतं?
1: ज्ञानदानाचं कार्य करताना खरं तर सगळ्यात महत्वाचं आव्हान हेच असतं की जे मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्यांशी आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला आपण ज्ञान कमी जास्त देऊ शकतो की त्या दिवशी आपल्याला हे शिकवायचं होतं आणि एवढंच शिकवलं गेलं ते ठीक आहे, पण विद्यार्थ्यांपर्यंत आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याशी आपला संवाद झाला पाहिजे. तो विद्यार्थी आपल्यापर्यंत आला पाहिजे, जो आपल्यापर्यंत येत नाही खुर्चीपर्यंत, तर आपण शिक्षक म्हणून त्याच्या बेंचपर्यंत त्याच्या जागेवर त्याच्याजवळ गेलो पाहिजे. हे मोठं आव्हान असतं आणि ते मी म्हणजे काळजीपूर्वक की नाही आपण शाळेत आलोय तर आजच्या दिवशी मला सगळ्यांशी कनेक्ट व्हायचंच आहे, किमान जो विद्यार्थी स्वतःहून येत नाही त्याच्याकडे तरी लक्ष देणं, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष हे मोठं आव्हान असतं खरं तर. वर्गामध्ये सामूहिकरित्या शिकवणं आणि वैयक्तिक लक्ष देऊन शिकवणं याच्यामुळे मुलांमध्ये भरपूर फरक पडतो.
0: खरंच खरंच, आणि एका शिक्षकासाठी विद्यार्थ्यांची प्रगती हीच खरी संपत्ती असते असं म्हणायला हरकत नाही. आता तुमचे भावी प्रोजेक्ट काय आहेत त्याबद्दल सांगा ना. आता तुम्ही म्हटला मग अशी की वन मॅन शो आहे सध्या, तर मग त्यासाठी कुठले आणखी प्रयत्न तुम्ही करता आहात?
1: त्याच्यासाठी पहिला प्रयत्न तर विनोबाच होता खरं तर. म्हणजे ह्या मी इतके वर्ष झाले छान शाळेत होती, एक वर्ग माझा मी पूर्ण उपशिक्षिका त्या एका वर्गासाठी, तेव्हा विनोबा खरं तर खूप मागे लागूनही मी केलं नाही, पण आता गरज अशी जाणवली त्याची की अरे कामं पण खूप आहेत मुख्याध्यापक म्हणून एकटीच आहे, आणि मुलांनाही आपल्याला तितकंच गुंतवून ठेवायचं आहे, त्यांना नवीन काहीतरी मिळालंच पाहिजे रोज. मग विनोबा हे खूप मला महत्वाचं टूल वाटलं त्याच्यासाठी, की त्याच्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, उपक्रम आहेत, त्याद्वारे मी मुलांना मग प्रत्येकाला काहीतरी त्यांच्या स्तरानुसार देत असते की तुला आज हे करायचं आहे, तुला उद्या हे पाठांतर करून यायचं, ही कविता तुला बोलायची आहे, ही कथा तुला सांगायची आहे. आता मी कथा सादरीकरण केलं परवा विनोबासाठीच, तर मी जे सांगितलं ती नंदिनी आम्हाला एक वाक्य पूर्ण बोलता येत नव्हतं मॅडम, तिला देवी बनवल्यानंतर ती म्हणते की तू माझ्याशी खोटं बोललास म्हणून अकरड तुला बक्षीस. म्हणजे जिथपर्यंत मुलं बोलूच शकत नव्हते त्यांना आज स्टेज मिळालंय आणि त्या बोलण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे हे मला खूप महत्वाचं वाटलं की विनोबामुळे आणि माझ्यात एक नवीन ऊर्जा आली. आता हा प्रोजेक्ट सध्या विनोबाचा घेतलाय की विनोबाच्या प्रत्येक उपक्रमात राबवायचा, बक्षीस मिळवण्यासाठी म्हणून नाही, ते एकदा मिळालं तरी खूप आहे, पण मुलांमध्ये तर फरक दिसतो आहे आणि इतकं छान प्लॅटफॉर्म मिळत आहे, तर अर्थात स्पेलिंग बी पण त्यांची स्पर्धा आता आहे, त्याच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. मुलं खरं तर खरोखर म्हणजे आव्हान

0: आव्हानात्मक आहे परिस्थिती शाळेमध्ये, पण तरीही विनोबाच्या मदतीने आणि माझे जे इतर उपक्रम आहेत की जसं मी पूर्वीच्या शाळेत राबवत होती की प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊन त्यांच्या स्तरानुसार त्यांना मी रोज देत असते की एकत्र शिकवण्यापेक्षा त्याला जर काना येत असेल तर काना शिकवायचं, त्याला विलाटी इतरांबरोबर शिकवून काय फायदा,
1: बरोबर,
0: आणि त्याला वाचन करायला लावणं याच्यात काही अर्थ नाही, मग त्याला हे येऊ देत मग पुढे तो पुढच्या पायरीवर जाईल. असं प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन जास्त महत्वाचं आणि त्यातूनच कृतीयुक्त की जसं वेगवेगळे उपक्रम पण मी राबवत असते की वेगवेगळे सण असतात आपले तर ते सण साजरे करणे. परवाच माझ्या मुलांनी राख्या बनवल्या, आता बैलपोळा येतो तर मुलं स्वतःहून सांगत होते मॅडम मला बैल खूप छान बनवता येतो, म्हटलं आपण ते पण घेणार आहोत, म्हणजे त्यांचे कृती कौशल्य पण आपण विकसित करणार आहोत.
1: आणि या उपक्रमांमधून नकळतच आपल्या संस्कृतीची जाण ओळख
0: अर्थात की आपल्या संस्कृती पण जोपासली गेली पाहिजे, आपल्या परंपरा पण कळल्या पाहिजे, त्यामुळे तो पण एक जोड त्याला दिलेली आहे की वेगवेगळे सण असेल, जयंत्या आणि उत्सव पण असतील तर मुलांना आता मी लिहून देते, चार दोन ओळी ते बोलतात त्यांच्या त्या व्यक्तींबद्दल, निदान नाव माहीत असतं त्यांचं नेमकं कशात कार्य आहे एवढं, म्हणजे आता पहिली ते चौथीचा वर्ग असल्यामुळे खूप अपेक्षा नाहीच त्यांच्याकडून, ते त्यांचं जीवनचरित्र वगैरे सांगू शकतील, पण ज्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी गेली तर त्यांचं नाव लक्षात राहावं आणि ते नेमके कुठल्या क्षेत्राशी निगडीत,
1: बरोबर,
0: एवढं जरी त्या मुलांपर्यंत पोहोचवता आलं तरी मला असं वाटतं की त्या दिवशी ती जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणं
1: उपयोगी ठरलं. खरंच खरंच खूपच छान. हे सगळं करत असताना पालकांचा प्रतिसाद आणि सहभाग तो कसा असतो?
0: वैयक्तिक माझ्या बाबतीत जर म्हटलं तर पालकांचा प्रतिसाद 100% म्हणजे आता नवीन गावात गेल्यानंतरही शाळेतून आत्ता आवाज यायला लागला असं पालकांचं म्हणणं असतं, अर्थात मोठ्याने शिकवल्याशिवाय मला जमत नाही, त्यामुळे आवाज भरपूर बाहेर फिरतो आणि मुलांमध्येही ते ऍक्टिव्हिटी दिसतात, मुलं बोलकी होऊन जातात, म्हणजे आपल्याला गेटच्या बाहेर जाण्याची गरज नाही पडत, पालक स्वतःहून येऊन सांगतात की नाही आत्ता वर मुलांमध्ये फरक दिसतोय, आता तो असं करतोय ते करतोय, म्हणजे पालकांचं एक अतिशय उत्तम म्हणजे सहकार्य आहे. मला
1: हे सगळं करत असताना तुमचं कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि हे सगळं तुमचा व्यवसाय हे सांभाळणं कितपत शक्य होतं?
0: खरं तर तारेवरची कसरत होऊन जाते. घरच एक कुटुंब पूर्ण आपलं सांभाळायचं म्हटलं म्हणजे सासूबाई आहेत, एक मुलगी, मला एकच मुलगी आहे मॅडम, खर तर तिच्या म्हणजे तेवढ्याच मुलीकडे लक्ष देऊ शकेल प्रामाणिकपणे नोकरी करताना, म्हणून कुटुंब एक छोटस ठेवलंय आम्ही विचार करू. तिच्याकडे तिला पण असे सवय आता लहानपणापासून आई करते म्हटल्यावर इतका वेळ झाला की आई तिच्यासाठी निघणार आहे तिच्या शाळेसाठी आणि मग आल्यावर आपल्याशी बोलणार आहे किंवा आपल्याकडे वेळ देणार आहे हे तिने पण ऍक्सेप्ट केलंय.
1: हो ना, ती दिनचर्या सगळी सुरळीत होऊन जाते,
0: सुरळीत होऊन गेली आहे, घरूनही चांगला सपोर्ट आहे म्हणजे त्यांना माहिती आहे हिचा वेळ झाला म्हणजे ही निघणार आहे आणि आल्यावर मग ही राहिलेलं करणार आहे, त्याच्यामुळे तिथूनही काही असं खूप ताण नाही, पण आपलं असतं ना सगळं, हे पण झालं पाहिजे ते पण झालं पाहिजे, मग तेव्हा थोडीशी कसरत कधी कधी होते.
1: वा छानच. जाता जाता आमचे जे भावी शिक्षक आहे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: प्रथमतः शिक्षण क्षेत्रात जे नव्याने येणार आहेत त्या शिक्षकांचं खूप मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा. त्यांना खूप काय सांगणार मी, पण जे मला वाटतं आहे शिक्षक म्हणून 20 वर्षाच्या अनुभवानंतर, तर हे पहिल्यांदा तर मुलांशी नातं जोडा जो एक बॉन्ड असतो मुलांबरोबरचा तो जर घट्ट झाला आणि मुलांना समजून घेतलं तर आपण एक शिक्षक म्हणून यशस्वी झालो असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे आपण जसं काळ बदलतं तसं खूपच बदलत आहे, शिक्षण पद्धती बदलते आहे, तंत्रज्ञान विविध येत आहेत, तर आपण अपडेट राहणं एक तेवढंच महत्वाचं, आपण स्वतः शिकत राहणं आणि त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी करणं हे जास्त योग्य असं मला वाटतं.
1: वा खूपच छान मॅम. तर तुम्हाला शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि हे जे ज्ञानदानाचं महत्वाचं कार्य आपण करत आहात त्याबद्दल मनस्वी आभार सुद्धा आणि शुभेच्छा सुद्धा. आपण आलात, आमच्याशी गप्पा केल्यात, छान चर्चा झाली, आपले अनुभव शेअर केले, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या टीम तर्फे आपले मनस्वी आभार, धन्यवाद.
0: आपण मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: थँक्यू.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी आणि आपण आज बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक तरुणांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे युवा शक्ती, मानसिकता आणि जबाबदारी. युवा शक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर जोश, उत्साह, स्वप्न, नवीन कल्पना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा. पण खरं सांगायचं तर युवकांची खरी शक्ती त्यांच्या वयात नसते, ती त्यांच्या मानसिकतेत असते. आपण काय विचार करतो, परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, परिस्थितीकडे कसं पाहतो, अपयश आलं तर पुन्हा उभं राहतो का आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण घेतो की नाही, ह्या प्रश्नांवर तरुणांचं भविष्य ठरतं. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे, आपली मानसिकता कशी आहे? आपण अडचण आली की म्हणतो का, माझ्याच बाबतीत असं का होतं, की आपण म्हणतो ठीक आहे, अडचण आहे, यातून आपण काहीतरी नवीन शिकूयात. फरक छोटा वाटतो, पण हाच फरक एखाद्या सामान्य व्यक्तीला आणि एखाद्या यशस्वी व्यक्तीला वेगळं करतो. आजचा युवक खूप वेगाने बदलणाऱ्या जगात जगतोय. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अक्षरशः महासागर आहे माहितीचा. आपण काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोण्यातही आणि कोपऱ्याची माहिती मिळवू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपल्याकडे माहिती वाढते पण आपली विचार करण्याची क्षमता वाढते का? कारण सोशल मीडियावर एखाद्याचं सुंदर आयुष्य पाहून आपल्याला स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, कोणीतरी मोठं यश मिळवलं आणि आपण न कळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. पण आपण हे विसरतो की आपण त्यांच्या आयुष्यातला एक फक्त फोटो पाहतोय, त्याच्या मागचा संघर्ष पाहत नाही. त्यांच्या यशामागच्या अपयशांची आपल्याला माहिती नसते. त्यांनी किती वेळा नकार ऐकला, किती वेळा रडले, किती वेळा पुन्हा सुरुवात केली हे आपल्याला दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांच्या हायलाईटला आपल्या कम्प्लीट लाईफशी कम्पेअर करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमची क्षमता तुमची आहे आणि तुमचं यशही तुमच्याच पद्धतीने येणार आहे. मित्रांनो, चांगली मानसिकता म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहणं असं नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस चांगला असेलच असंही नाही. कधी अपयश येईल, कधी अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाही, कधी नोकरी मिळणार नाही, कधी एखादं नातं तुटेल, कधी आपल्यावर टीका होतील, तर कधी स्वतःवरच आपण नाराज होऊ. पण चांगली मानसिकता म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची ताकद. मी पडलोय हे मान्य करणं, पण मी संपलोय असं न मानणं हीच खरी मानसिक ताकद आहे. आपण अनेकदा यशस्वी लोकांकडे पाहतो आणि म्हणतो वा किती नशीब आहे, पण खरं तर त्या यशामागे असते ती एक गोष्ट म्हणजे सातत्य. आपण एखादी गोष्ट 2 दिवस करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो. व्यायाम सुरू केला की 2 दिवसात शरीर बदलायला हवं, अभ्यास सुरू केला की लगेच चांगले मार्क्स यायला हवे, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली की त्यातला आपला महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा येतो की याच्यातून आपल्याला पैसे कसे मिळणार आणि लवकर पैसे मिळायला हवेत. पण आयुष्य असं काम करत नाही. बीज लावल्यानंतर लगेच झाड येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि कधीकधी वादळेही सहन करावे लागतात. तसंच आपल्या स्वप्नांचं आहे, स्वप्न मोठी असेल तर संयमही मोठा ठेवावा लागतो. आता येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, ते म्हणजे जबाबदारी. युवा शक्ती आणि जबाबदारी यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शक्ती असेल पण जबाबदारी नसेल तर ती शक्ती चुकीच्या दिशेने जाऊ शकते. आजच्या तरुण फक्त स्वतःसाठी जबाबदार नाही, तो आपल्या कुटुंबासाठी जबाबदार आहे, आपल्या समाजासाठी जबाबदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्यासाठीही तो जबाबदार आहे. पण जबाबदारी म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणं नाही बरं का, जबाबदारी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरू होते. वेळेवर उठणं, आपले काम वेळेवर पूर्ण करणं, आईवडिलांचा आदर करणं, शिक्षकांचा आदर करणं, आपल्या वस्तूंची काळजी घेणं, रस्त्यावर कचरा न टाकणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं ही सुद्धा जबाबदारीच आहे. आज आपण सोशल मीडियाबद्दल बोलल्याशिवाय युवा शक्तीबद्दल बोलू शकत नाही. सोशल मीडिया हा वाईट नाही, तो एक साधन आहे.
प्रश्न साधनाचा नाही, आपण त्याचा वापर कसा करतो याचा आहे. मोबाईलमधून आपण ज्ञान मिळवू शकतो, नवीन भाषा शिकू शकतो, नवीन कौशल्य शिकू शकतो, व्यवसायही करू शकतो आणि आपली कला जगासमोर मांडू शकतो. पण त्याच मोबाईलवर आपण तासनतास फक्त स्क्रोल करत राहिलो तर आपला वेळ कोण वापरतंय? आपण मोबाईलला वापरतोय की मोबाईल आपला वापर करतोय? हा प्रश्न प्रत्येक तरुणाने आपल्या स्वतःला विचारायला हवा. आणखी एक मोठं आव्हान आहे, ती म्हणजे आहे तुलना. त्याचे मार्क्स माझ्यापेक्षा जास्त आले, तिला माझ्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली, त्याचं करिअर सेटल झालं, ती माझ्यापेक्षा पुढे गेली. पण लक्षात ठेवा, जीवन ही शर्यत नाही आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असू शकते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते. म्हणून कालच्या स्वतःपेक्षा आपण आज थोडे चांगले झालो का हा प्रश्न स्वतःला विचारा. कालपेक्षा आज एक नवीन गोष्ट शिकलो का? कालपेक्षा आज थोडं जास्त धैर्य दाखवलं का? कालपेक्षा आज माझ्या चुका सुधारल्या का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही पुढे जात आहात. हळू जा, पण स्वतःच्या मार्गावर जा. मित्रांनो, आपल्या मानसिकतेवर आपल्या संगतीचाही खूप मोठा परिणाम होतो. आपण ज्या लोकांसोबत राहतो, जिथे आपण वेळ घालवतो, त्यांच्या विचारांचा परिणाम नकळतपणे आपल्यावर होत असतो. जर तुमच्या आसपासच्या लोक सतत म्हणत असतील हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस, त्याचा उपयोगही नाही, तर काही काळाने तुम्हालाही ते खरं वाटू लागेल. आणि म्हणूनच तुम्हाला आठवतंय का, जेव्हाही आपण लहानपणापासून मैत्री केलेली असेल तेव्हा आईचं किंवा आपल्या आजीचं हेच म्हणणं होतं की तुमची मैत्री ही चांगल्याच मित्रांसोबत झाली पाहिजे, चांगल्याच मुलांसोबत झाली पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश. आजच्या तरुणांना अपयशाची भीती वाटते, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव बरं का, सगळ्यात पुढे राहा, सगळ्यात चांगलं कर. पण नेहमी आपल्याला हेच सांगितलं जातं आणि कोणी आपल्याला हे सांगत नाही की कधी कधी अपयशी होणंही गरजेचं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे फीडबॅक असतो. ते आपल्याला सांगतं की इथे काहीतरी बदलण्याची गरज आहे. म्हणून एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर स्वतःला अपयशी समजू नका. एखादी इंटरव्ह्यू क्लिअर झाली नाही तर स्वतःची किंमतही कमी करू नका. एखादा व्यवसाय चालला नाही तर पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत ठेवा. एक अपयश तुमची ओळख ठरवत नाही, तुम्ही अपयशानंतर काय करता हे तुमची ओळख ठरवतं. आणि इथेच येते स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता. आपण अनेकदा चूक झाली की कारणं शोधतो, वेळ मिळाला नाही, माझ्याकडे सुविधाच नव्हत्या, मला संधीही मिळाली नाही. काही वेळ परिस्थिती खरंच कठीणही असते, पण प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देत राहिलो तर आपण स्वतःला बदलण्याची संधीच देत नाही. म्हणूनच स्वतःला वाक्य शिकवा. एक वाक्य नेहमी स्वतःशी तुम्ही जुळवून घ्या, ते म्हणजे माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याच हातात आहे, पण आपल्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण यासाठी. समजा दोन तरुणांना एकाच परीक्षेत कमी मार्क्स मिळाले. पहिला म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही. आणि त्याच वेळेस दुसरा म्हणतो, माझे मार्क्स कमी आहेत, मला माझी पद्धत बदलावी लागेल. परिस्थिती दोघांची सारखी आहे, पण मानसिकता वेगळी आहे आणि हीच मानसिकता त्यांच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. आजच्या युवकांनी आणखी एक जबाबदारी स्वीकारायला हवी, ती म्हणजे स्वतःचं भविष्य घडवण्याची. आपलं करिअर निवडताना फक्त सगळे काय करत आहेत हे पाहून चालणार नाही. आपण स्वतःला विचारायला हवं, मला काय आवडतं, माझी ताकद काय आहे, मला कोणत्या क्षेत्रात काम करताना समाधान मिळेल, मी कोणतं कौशल्य विकसित करू शकतो. कारण आजच्या जगात फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल्स, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, शिकण्याची तयारी या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, शिकणं कधीही थांबवू नका. तुमचं शिक्षण कॉलेज संपल्यावर संपत नाही, तर खरं शिक्षण तिथूनच तर सुरू होतं. आता आपण थोडं समाजाबद्दल पाहूयात. आपण अनेकदा म्हणतो, देशाने बदलायला हवं, समाज बदलायला हवा, व्यवस्था बदलायला हवी. एक प्रश्न आहे, पण आपण स्वतःपासून बदल सुरू केला आहे का? देश म्हणजे फक्त सरकार नाही, देश म्हणजे आपण सगळे आहोत. आपण नियम पाळतो का? आपण सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवतो का? आपण दुसऱ्याचा आदर करतो का?
आपण चुकीची माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती तपासतो का? हा तर आजच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे मित्रांनो. आपण न बघता आणि कोणतीही त्याची सत्यता न तपासता कोणतीही माहिती आली की ती लगेच आपण फॉरवर्ड करून देतो, पण हे आपण तपासतो का असा प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला पाहिजे. आपण गरजू व्यक्तीला मदत करतो का? जर प्रत्येक युवकाने स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजात मोठा बदल घडू शकतो. युवा शक्तीचा अर्थ फक्त मोठं काहीतरी करायचं असं नाही आहे. कधी कधी युवा शक्ती म्हणजे एखाद्या मित्राला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवणं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, घरात आई वडिलांना मदत करणं आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं. मोठा बदल नेहमी मोठ्या कृतीतूनच होतो असं नाही आहे. छोट्या चांगल्या कृतींचीच मोठी साखळी तयार होते. मित्रांनो, आज मी प्रत्येक तरुणाला एक छोटासा चॅलेंज देते. आज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःसोबत बसा, मोबाईल एकदम बाजूलाच ठेवा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे, माझं स्वप्न काय आहे? दुसरा प्रश्न, ते पूर्ण करण्यासाठी मी आज काय करतोय? आणि तिसरा म्हणजे, माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला बदलायला हवी? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली की बदल व्हायलाही सुरुवात होते. आणखी एक गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा, पण फक्त मोटिवेशनवर नाही, कारण मोटिवेशन 2 दिवसाचं असतं, परत तिसऱ्या दिवशी पुन्हा आळस येतो. म्हणून मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. मन असो वा नसो आपण आपलं काम करायचं, मूड असो वा नसो अभ्यास करणं, कोणी कौतुक करो वा न करो मेहनत करत राहणं, हीच शिस्त पुढे जाऊन यशाची सवय बनते. आणि शेवटी, युवा मित्रांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहात हे आपण नेहमीच ऐकतो, पण माझ्या मते तुम्ही फक्त देशाचं भविष्य नाही तर तुम्ही देशाचं वर्तमानही आहात. आज तुम्ही जे निर्णय घेतात ते उद्याचा समाज तयार करतात आणि तुम्ही जे शिकतात त्यातून उद्याची कौशल्य निर्माण होतात. आज तुम्ही जी मानसिकता तयार करतात त्यातून उद्याचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणून आपल्या मनात नकारात्मकता असेल तर तिला प्रश्न विचारा, अपयश आलं तर त्यातून शिका, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा. सोशल मीडिया वापरा पण त्याचा गुलाम होऊ नका. स्वप्न बघा पण त्यासाठी मेहनतही करा आणि यश मिळालं तर इतरांनाही पुढे घेऊन चला. कारण खरा युवा तो नाही जो फक्त स्वतःचं आयुष्य बदलतो, खरा युवा तो आहे जो स्वतःला बदलतो, कुटुंबाला प्रेरणा देतो, समाजात सकारात्मक बदल घडवतो आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतो. आपल्या हातात ताकद आहे, आपल्या डोक्यात विचार आहे आणि आपल्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि आपल्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही आहे. फक्त या सगळ्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मानसिकता सकारात्मक ठेवा, जबाबदारी स्वीकारा, शिकत रहा, पडल्यावर पुन्हा उभे रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आजचा जागरूक, जबाबदार आणि सकारात्मक युवक उद्याचा सक्षम भारत घडवू शकतो. चला, आपल्या युवा शक्तीला फक्त शक्ती न ठेवता तिला योग्य विचारांची, योग्य कृतीची आणि जबाबदारीची दिशा देऊया. याच सकारात्मक विचारासोबत आज मी गौरी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या जबाबदारीपासून कधीही पळू नका. आणि ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन. धन्यवाद.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे अपना सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग ऐकणार आहोत. आपण सर्वच जण आतुरतेनं या कार्यक्रमाची वाट बघता. मैत्रिणीनो, साऱ्या विश्वाचं सार हे फक्त आई या शब्दातच सामावलेलं आहे, नाही का? तिच्या अंगी सहनशीलता, उदारता, मनाचं सौंदर्य, ज्याचा की कुणीही वेध घेऊ शकत नाही, असा प्रेमातेचा अखंड वाहता झरा, एक नाही तर अनेक गुणांनी संपन्न अशी ही आई. बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांना तर आई विना आपलं आयुष्य जगावं लागलं, ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण लेखिकेच्या शाळेतील शिक्षक शिक्षिकांनी तिला आपली समजून प्रेम दिलं. अशाही आयुष्यात अगदी थोडथोडके येणारे काही आनंदाचे क्षण तर दुःखाचे क्षण मात्र पर्वता एवढे. अशा या परिस्थितीचे चटके सहन करत करत लेखिकेनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. मैत्रिणीनो, मागील 5व्या भागात आपण लेखिकेच्या वडिलांची आपल्या मुलीचं एवढ्या लहान वयात लग्न न करता तिनं खूप शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं ही त्यांची आंतरिक इच्छा होती. आणि आता पुढे ऐकूयात 6वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. बिनपटाची चौकट.
2: चौथीचा वर्ग गच्च भरलेला होता. आमचे वर्ग शिक्षक आ गो कामत कोपऱ्याच्या एका खुर्चीत बसलेले होते. जवळ टेबल, त्यावर हजेरी पुस्तक, पेन, खडू आणि डस्टर. समोर मोठा लांबलचक काळाशार फळा. फळ्याच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे भिंतीच्या दुसऱ्या कोपऱ्यात अक्काबाई. अक्काबाई, अक्काबाई म्हणजे कळला? अक्काबाई म्हणजे मोठी काठी. फळ्याच्या बरोबर खाली भिंतीला लागून एक चौरंग मांडलेला. त्या चौरंगासमोर सुंदर रांगोळी घातलेली. आमच्या कामत सरांना बरोबर माहित असायचं आज कुणाचा वाढदिवस आहे ते. बरोबर 2 दिवस अगोदरच सांगायचे, नवीन कपडे घालून या, वर्गाला पुरे एवढा खाऊ आणा, आई वडिलांनाही बरोबर घेऊन या. मी तर त्या वर्गात प्रथमच गेलेली. त्या वर्गाच्या रीतीभाती किंवा आगोची शिस्त कुणाला माहीत. दुसऱ्या वर्गातून एकदम चौथ्या वर्गात जाऊन बसले, म्हणजे त्यावेळी ना त्याला डबल प्रमोशन म्हणत. जर मुलाचा मुलीचा अभ्यास चांगला असेल, वय जास्त असेल, तर ही सोय त्यावेळी मुद्दामच करून ठेवलेली होती. मी तिसऱ्या वर्गाचा अभ्यास मे मध्ये केला. जून मध्ये शाळा सुरू व्हायच्या वेळी परीक्षा दिली आणि कामत सरांच्या म्हणजे चौथीच्या वर्गात जाऊन बसले. सर फारच कडक. पोरा पोरींची ब्र काढण्याची हिंमत नव्हती. वाढदिवस म्हटलं ते काही विचारूच नका, त्यांचा खाक्यास निराळा. वाढदिवसाचा आनंद बाजूलाच. त्यांची बोलणीच ऐकावी लागायची. त्यांनी एक पद्धतच घालून ठेवली होती. ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी नटून थटून यायचं, सर्वांना खाऊ द्यायचा. पहिल्या वर्गापासून ते चौथी पर्यंतच्या शिक्षकांना नमस्कार करून यायचा. मग चौरंगावर मांडी घालून बसायचं. त्यावेळी त्यांचे पालक हजरच असायला हवे. तेही खुर्ची बाजूला टाकून बसलेले असायचे. वर्गातल्या तिच्या मैत्रिणींनी किंवा मित्रांनी तिच्या किंवा त्याच्याविषयी 4-5 शब्द बोलायचे. मग अशा वेळी भांडखोर पोर पोरी मुद्दामच तिच्या गुणांऐवजी अवगुणांवर बोट ठेवायचे. ती किंवा तो किती मस्ती करतो, वर्गात बेशिस्त वागतो, भांडण करतो वगैरे वगैरे सांगायचे. वाढदिवसाच्या आनंदावर विरजण पडायचं. पालकांनाही थोडं वाईट वाटायचं, पण त्यामुळे त्यांना कळायचं आपला मुलगा मुलगी शाळेत नेमके काय करतात ते. आणि मग सर्वात शेवटी कामत सर बोलायचे. ज्या मुला मुलींनी सहाऱ्या सांगितल्या असतील, अवगुण दाखवले असतील, त्यांचे दात त्यांच्या घशात घालायचे, त्या मुलीचं मुलाचं तोंड भरून कौतुक करायचे, पाठीवरून हात फिरवायचे, म्हणायचे मी कौतुक केलं म्हणून शेफारून जायचं काम नाही, मैत्रिणींनी सांगितलेलं लक्षात ठेवायचं, तसंच वागायचं, काय म्हणतो मी सर? असं बोलले म्हणजे मानसिक तणाव कमी होऊन जायचा, तर कधी कधी खूप वाढायचा। खरोखरच दंगेखोर पोरगा असेल तर वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा अक्का बाई पार्टीत बसल्याशिवाय राहायची नाही, शिस्त लावावी तर कामत सरांनीच। व्हरांड्यातून फिरताना पहिली ते चौथीचे वर्ग पार चिडीचे, वर्गातल्या शिक्षकांना कामत सर असल्याची जाणीव व्हायची। आगो कामत सर, उंच गोरे पान, शरीराने थोडे स्थूलच, खादीचा पांढरा बुशर्ट, खाकी अर्धी चड्डी, गाईडसारखा गळ्यात स्कार्फ, कमरेला कातडी पट्टा, त्याला लोंकळत असलेली शिट्टी, डोक्यावर उन्हाळ्याच्या दिवसात फक्त गांधी टोपी, बाकी इतर वेळेला व्यवस्थित तेल लावून भांग पाडलेले केस, मोठे छान रुबाबदार व्यक्तिमत्व होत। बरोबरीचे सहकारीही त्यांच्या समोर कधी घडाघडा बोलायचे नाही, ते विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तर देत। तर असे हे आत्माराम गोविंद कामत सर, आ गो कामत, एकदा त्यांनी मला सांगितलं, परवा तुझा वाढदिवस आहे। झालो बोंबला, आता यांना काय सांगायचं, आम्ही वसतिगृहात राहतो, आम्हाला नवे नवे कपडे मिळत नसतात, वाढदिवस तो दूरच, काय करावं कसं करावं? सरांना दुसरं काही सांगण्याची किंवा सत्यस्थिती ऐकवण्याची हिंमतच नव्हती। मनाचा हिय्या करून त्याच दिवशी संध्याकाळी छात्रालयाच्या अधीक्षिका भिडेताईंना भेटले आणि सगळं सांगितलं। भिडेताई म्हणाल्या हात तिच्या आगे एवढंच ना, मग तुला काय झालं एवढंच तोंड करायला? भिडेताई म्हणजे आमचा उत्साह। त्यांनी लगेच मोठ्या दोन मुलींना बोलवून घेतलं, ऑफिस मधलं असलेलं गोदरेजचं कपाट उघडायला लावलं, त्यातली एक दोन गाठोडी सोडली, एका गाठोड्यातून एक चमचम करणारा जरी काठाचा परकर आणि पोलका बाहेर काढला, म्हणाल्या ए लावून बघा का तिला, बापरे डोक्याच्या वर हातभर गेला, पोलका तर इतका ढगळ होता की माझ्यासारख्या चार पाच पोरी एकाच वेळी मावल्या असत्या। आता काय करायचं? त्यांनी काय केलं कसं केलं नाही माहित, पण तेच परकर पोलक मापात करून घेतलं। वाढदिवसाच्या दिवशी शाळेत जायच्या अगोदर मला बोलवून घेतलं आणि मला ते परकर पोलक घालायला लावलं। अहो काय आश्चर्य, किती तरी छान बसलं ते मला, माझ्या आनंदाला पारा वाजायला नाही। मग एक दोन पोरींना सांगून बागेतली फुलं आणायला लावली, वेणीत माळली, गळ्यात मोत्याची माळ घातली, कानातले विडे त्यांनी चाळले, माझं सगळं रूपच पालटवून टाकलं आणि त्याच म्हणाल्या पहा बरं कशी मस्त दिसते आमची पोर, कोण म्हणे हिला छात्रालयातली आहे म्हणून? शहरातल्या श्रीमंतांच्या मुलींचे जुने कपडे आम्हाला घालायला देत, त्यावेळी फारस वावग काही वाटत नसे, पण घरच्या मुली आमच्याकडे म्हणजे कोर्ट कमिटेड मुलींकडे वेगळ्याच नजरेनी, अति तुच्छतेने पाहत असत। वाढदिवसाच्या दिवशी वर्गात देण्यासाठी लिमलेटच्या गोळ्या द्यायलाही बिळेताई विसरले नाही। शाळेत त्या दिवशी वर्गातल्या सगळ्याजणी मला आपल्या जवळच बसायचा आग्रह करत होत्या। बऱ्याच मुलांना मैत्रिणींना माहित होतं की मी वसतिगृहात राहते म्हणून। भाषण करताना बऱ्याच मुलींनी हा उल्लेख केला, खूप जणींनी कौतुक केलं, ते यासाठी की मी सांगितलेल्या गोष्टी कथा सर्वांना मनापासून खूप खूप आवडत होत्या। त्यावेळी कामत सरांना समजलं, ते मला फारसं कधी रागावलेच नाहीत। पण एकदा एका परीक्षेत गणितात नापास झाले म्हणून अक्का बाई अशी पाठी खातली की दोन दिवस हालचाल करता आली नाही. सर रागवायचे, मारायचे, पण नंतर खूप प्रेमही करायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हा मुलांच्या मनात आदरयुक्त भीती होती. त्यांच्या धाकाने आम्ही अभ्यास करायचो. दुसरीतल्या बाई सिंधुताई कुंभोजकरांनी आणि तिसरीतल्या वर्धमानी बाईंनी पण सतत लाड केले. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. आठवणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणायला ते मला पाठवायचे. ज्या मुद्रणालयात ते छापत ते शाळेपासून खूप दूर होत, राजारामपुरीच्या पहिल्या गल्लीत शाळा. येताच तर खूप वेळ जायचा. सर एखादी मैत्रीण बरोबर यायचे. अशा वेळी नेमकी मेधा आठले नावाची मैत्रीण बरोबर यायची. भलती हुशार, चुणचुणीत, पण तितकी चापलूस. येताना म्हणायची, ए ए इंदू, फक्त पहिला प्रश्न बघ ना. अगं मी सांगते ग तुला उत्तर. मला प्रथम भीती वाटत होती, पण नंतर मीही तिच्या आहारी गेले, धीट बनले. हळूहळू करत पहिला दुसरा प्रश्न पाहत पाहत सगळी प्रश्नपत्रिकाच पाहायची. ती तोंडी सोडवतच रस्त्याने चालत राहायचं. प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा फोडलेला आहे हे लक्षातही येऊ नये अशीही बेमालूम चोरी करायचो. मग परीक्षेत जास्त गुण न पडायला काय झालं? पण हे आमच्या दोघींपुरतच. शेवटपर्यंत कधी कुणाला कळलंच नाही. चौथी बोर्डात ती कोल्हापूर जिल्ह्यात तिसरी की चौथी आली. मी मात्र नुसती प्रथम श्रेणी पास झाले. तेव्हा मेधाला विचारलं, काय मेधा, बोर्डात कोणाचा लग्गा लावला नव्हतास ना? सर्व ठिकाणी इंदू थोडीच भेटते, खळखळून हसत मेधा म्हणाली. असे हे शाळेचे दिवस रमणीय आनंदी होते. नंतर मी उषाराजी हायस्कूलला गेले, म्हणजे ताराराणी विद्यापीठ. बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षणाचं सोय असलेली ही संस्था. मॅट्रिक झाल्यानंतर डीएड, एसटीसी वगैरे कॉलेज सुद्धा होतं. बीएडचे वर्गही भरत. इतकी सुंदर, सुसज्ज, सुव्यवस्थित भव्य शाळा अजून तरी माझ्या पाहण्यात दुसरी नाही. अभिमान वाटावा अशीच माझी शाळा. तीन मजली. प्रांगणातच भव्य ताराराणीचा खोड्यावर बसलेला पुतळा. शालेय मंदिरात प्रवेश करताच समोर पुन्हा मोठं पोस्टर राणी ताराबाईचं. डाव्या उजव्या बाजून वर्ग, मोठमोठे जिने, समोरच कार्यालय, तेही अगदी बँकेसारखं. त्याला लागूनच वाद्यांची खोली, जिथे हार्मोनियम, तबला, बासरी, मोठा माई, 10-12 मुली मावतील एवढीही खोली होती. गायनाच्या बाई कागलकर बाई त्या तिथूनच उभं राहून ताराराणीची प्रार्थना, मंगलगीत आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणत. प्रार्थना झाली की मुली आपापल्या वर्गात जायच्या. कार्यालयाला लागून मागच्या बाजूनी 4-5 हजार मुली मावतील एवढं मोठं मैदान होतं. मैदानात उतरण्यापूर्वी मोठा दगडी प्रचंड असा चौथरा, ज्यावर दर शनिवारी सारा वाद्यवृंद वाद्यांसह उभा राहायचा. बाकी हजारो मुली पूर्ण गणवेशात मैदानावर कवायतीसाठी यायच्या. कधी भारतीयांसाठी सज्ज असायच्या. गुप्तेबाई ध्वनिक्षेपकावरून आदेश सोडू लागल्या की पुरा आसमंत हादरून जायचा. जवळपासच्या 5-6 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात तो आवाज घरोघरी पोहोचलेला असायचा. ओट्याच्या चौथऱ्यावर उभ्या असलेल्या मुलीही वेगळ्या गणवेशात असत. कुणाजवळ ढोल तर कुणाजवळ तळमताशा, ट्रायंगल, बासरी, अनेक वाद्यांच्या तालावर कवायत चालायची. आलेले पाहुणे आमची कवायत पाहून समूह गीत ऐकून स्तंभित व्हायचे, तर कधी मोठमोठी बक्षीसही देऊन जायचे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून डाव्या बाजूला गेलं की व्हीटी काकांची खोली. त्याला लागून माधवराव बागलांनी शाळेला बहाल केलेलं कलादालन. अतिशय सुंदर सुंदर अशी निसर्ग चित्र तिथं ठेवलेली आहे. विवा शिरवाडकरांची गर्जा जय जयकार क्रांतीचा ऐकली. मृत्युंजयकार शिवाजी सावंतांना पाहिलं ऐकलं, श्रीमान योगीचे रणजित देसाई, वसंत बापट, गौरी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, एक ना अनेक लेखकांना कवींना पाहण्याचं ऐकण्याचं महत्भाग्य आम्हाला तिथं लागलं। खरोखरच केवढा मोठा मेवा जो आम्हाला पुढच्या आयुष्यात सदैव पुरेल एवढा या शाळेने दिला। लोक काही म्हणत, शाळेला संस्थेला संस्था चालकाने नाव ठेवत, पण त्यांनी आम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त हे काही जे दिलंय त्याला खरोखरच मोजमापच नाही। कोल्हापूरचे छात्रालय म्हणजे आम्हा मुलींच्या दृष्टीने फार मोठा तुरुंगच वाटत होता। मोठमोठ्या खोल्या, उंच उंच बाहेरून दिसणाऱ्या भिंती, वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वीच मोठं गेट आणि बाजूचा छोटा दरवाजा दिल्ली दरवाजासारखा। कुणी कुणी मोठी माणसं म्हणजे कार घेऊन येणारे पाहुणे आले तरच तो दरवाजा उघडला जायचा। नारळांची अशोकाची झाडं दोन्ही बाजूला लावलेली, उजव्या बाजूला वॉचमनसाठी पत्र्यांची खोली, त्याला लागूनच समोरासमोर संडास बाथरूमच्या रांगा, बाथरूमच्या मागे लांबलचक पत्र्याची शेड, त्याखाली कपडे धुण्यासाठी मोठमोठे कायम स्वरूपाचे बसवलेले दगड, दोन दगडांच्या मध्ये एक नळ, बाथरूमच्या टाकीतून तिथपर्यंत पाणी आणणारा आणि या दोन्हीच्या मधोमध लाकडाची खोली। अंधारी, लाकडाचा ओलसर कुबट्ट वास हैराण करून सोडणारा। रोज सायंकाळी त्या खोलीत जाऊन दुसऱ्या दिवशीसाठी स्वयंपाकाला लागणारी लाकडं आणावी लागत। त्या खोलीत ती फोडलेली लाकडं एकावर एक व्यवस्थित रचलेली असत, अगदी वरच्या आढ्यापर्यंत शिळीच्या साह्याने। पावसाळ्याच्या दिवसात लाईट लावूनही काही दिसत नसे, मग काका बॅटरी घेऊन यायचे, कोणत्या ओळीतून किती लाकडं काढायची हे तेच सांगायचे, शिडीवर चढायला मजा वाटायची। खर तर जीव गुदमरायचा, पण त्या लाकडाच्या खोलीपासून स्वयंपाक खोलीपर्यंत हातावर लाकडांची चवड न्यावी लागायची, फोडलेली आणि ओबडधोबड लाकडं हातांची साल्ट काढायची, तर कधी लाकडाचा एखादं धसकणही हातात घुसून आख व्हायची, ते काही लवकर निघायचं नाही। ऐक, सुईनी काढताना तर अधिकच सलायचं, मला रडू यायचं, त्यापेक्षा हे शिडीवर चढून लाकडं खाली टाकणं फार सोपं वाटायचं। बोर्डिंगमधली सगळी कामं आम्ही मुलीच करायचो। पहाटे 5 वाजताच उठावं लागायचं, टन टन टन जोरात बेल व्हायची, पुन्हा विशिष्ट निनादात अशी बेल झाली की भराभर सगळ्या मुली जेवणाच्या हॉलमध्ये जमलेल्या असत। सर्वांच्या अगोदर बोर्डिंगच्या वॉर्डन शारदाबाई समोरच बसलेल्या असत। जिनं प्रार्थना सांगायची ती त्यांच्याजवळ बसलेली असे, बाकी ओळीनं एकमेकींच्या मागे बसायचो, शक्यतो मागं बसणं बरं वाटायचं। प्रार्थना म्हटली की नाही की आम्ही मुली पेंत आहोत काहीच कळायचं नाही। कधी कधी तर फार राग यायचा, प्रार्थना भजन लवकर उठणं, पण प्रार्थना चुकवून चालायची नाही, काही मुलींकडे कामं सोपवून दिली होती। इकडे सगळ्याजणी प्रार्थनेला जाऊया की एक दोघी खोल्या खोल्यातून पाहायच्या, कोण झोपलंय, कोण अद्याप प्रार्थनेला आलं नाही यावर त्यांची नजर असायची। संडास 6 आणि मुली 70 ते 80, सर्वांनाच पुढे जायची काय, प्रार्थनेला तर तोंड धुऊन वेळेला हजर राहिलंच पाहिजे। एकदा का प्रार्थना सुरू झाली की प्रार्थना हॉलमध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही। काही वेळेला तर बाई बाहेर उभा राहायच्या, काही धडकत नसायची गो बाई, एक मिनिटही उशीर झालेला त्यांना चालायचा नाही। प्रार्थना एका सुरात तारक म्हटली जायची, गीताईचा 7वा अध्याय, स्थितप्रज्ञांची लक्षणं, साने गुरुजींची

0: इतर अन्य अशा अनेक प्रार्थना आम्ही घेत असू. संपूर्ण आसनांत शांत स्तब्ध असलेले प्रार्थनेचे सूर सर्व दूरपर्यंत जात असे. त्यावेळी बोर्डिंगचा नियम किंवा औपचारिकपणा म्हणून ते आम्ही म्हणत असू. आणि ते वय सुद्धा फारस कळण्यासारखं नव्हतं. पोपट पंचीसारखं पाठांतर केलेलं आम्ही म्हणत असू. प्रार्थना सहाला संपली की आंघोळी करून घ्यायच्या थंडगार पाण्याने. तिन्ही मोसमात गार पाणी कधी चुकलं नाही. थंडीच्या दिवसात तर फार जीवावर यायचं. आंघोळ नको नको वाटायची. पहिला तांब्या अंगावर घेईपर्यंत फार जड जायचं. मग गार पाणी आधी हाताला, मग पायाला, मग तोंडाला, मानेला लावायचं आणि एकदम भडभड भडभड भडभड भडभड तांब्या अंगावर होतच जायचं. थंडी मग मुठ्या कुठे पळून जायची. मग मात्र एकदम छान वाटायचं. कपडे अगदी मोजकेच असायचे, ते पटकन धुवून व्हायचे. अंगाला लावायला लाईफ बॉय तांबडा आणि कपड्यांसाठी 501 बार महिनाभर पुरवावा लागायचा. 100 ग्रॅम खोबऱ्याचं तेलही मिळायचं. दर महिन्याच्या 5-6 तारखांना हे तेल साबण मिळायचं. मोठ्या काटकसरीनं तेवढं महिनाभर पुरवावं लागायचं. खेड्याच्या मुली असायच्या. आपलं घर सोडून आल्या की पहिले काही महिने त्यांना फार जड जायचे. वेळेवर उठायचं, प्रातर्विधी वगैरे आटपून प्रार्थना म्हणायची त्यांना फारच अवघड वाटायचं. खेड्यापाड्यातून आलेल्या या मुलींना एकदमच हे सगळं नवीन वाटायचं. त्यांच्या गावी घरी असे कुठले आले संस्कार? उघड्यावर संडासला जावं, उघड्यावर आंघोळी वाघोळी केल्या तर केल्या, नाही तर नाही केल्या. 4 दिवस केसांना तेल नाही की फणी नाही, बचावच उवा भरलेल्या शेंबड्या मेकड्या गावंढळ पोरी प्रथम अगदीच गुजऱ्या आणि घाबरलेल्या असायच्या. त्यांच्या घरी 2-4 दिवसाला मासाचं जेवण तर इथं एकदम शाकाहारी, फारसं तिखट नसलेलं पण सत्वयुक्त जेवण. पण त्यांना ते नकोसं वाटे. प्रथमच शहरात आलेल्या या मुलींना वळण लागायला 2-3 महिने सहज लागायचे. कधी प्रेमानं बोलून तर कधी पट्टीचे फटके खाऊ. तरीही काही जणी सणावाराला म्हणून गावी घराकडे गेल्या की परत यायच्याच नाही. अशा भित्र्या, आपलं भविष्य न समजणाऱ्या कित्येक असमंजस मुली खरी राहिल्या. ज्या खरी राहिल्या त्या खरीच. त्यांना पुढं काही शिक्षण घेता आलं नाही. पण इथं छात्रालयातले नियम वळण कठीण वाटले तरी ते त्यांच्या फायद्याचं आहे हे समजून उमजून घेणाऱ्या मुलींनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं. आज कित्येक मुली डॉक्टर आहे, कोणी शिक्षिका, कोणी मुख्याध्यापिका, तर कोणी ग्रामसेविका, अन्य चांगल्या पदांवर आहेत. याचं सर्व श्रेय या संस्थेचे मूळ संस्थापक कैलासवासी गोविंदराव आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांनाच द्यावं लागेल. त्यांनी स्वतःच्या दानशूर वृत्तीमुळे आणि शिक्षणाचं महत्व जाणल्यामुळे खेड्यापाड्यातल्या मुलींना आणि विशेषतः हरिजन, मांग, महार, ढोर, चांभार या मुलींसाठीच हे वसतिगृह स्थापन केलं. ज्या खेड्यात 4थीच्या व 7थीच्या कोणी शाळा नाही अशा मुली या कोल्हापूरच्या जवळपासच्या खेड्यापाड्यातून इथे शिकायला यायच्या.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचर.